शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. रामकृष्ण हरी. ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा वाहत असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधीत येतो. जीवन हे असंच असतं, थोडस सोसायचं आणि बरंच भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायचं असतं, सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं, एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. म्हणून आव्हान हे एक संधी आहे असे समजायचं असतं. जीवन हे असंच असतं. रामकृष्ण हरी.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 13 ऑगस्ट हा दिवस मानवी जीवन मूल्य आणि मानवी शरीर वैविध्य जपण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे। जागतिक अवयव दिन। आपल्या मृत्यूनंतरही कोणाच्या तरी रूपात जिवंत राहण्याची, कोणाला तरी नवीन आयुष्य देण्याची संधी म्हणजे अवयवदान। अवयवदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून अवयवदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जात असतो। एका व्यक्तीचे अवयवदान तब्बल 8 जणांचे प्राण वाचवू शकतं। आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन, इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे। जगातील डाव्या हाताचा वापर करणाऱ्या लोकांच्या अद्वितीयतेचा आणि कल्पकतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आजचा दिवस समर्पित आहे। महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि बराक ओबामा यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी डावखुरे असूनही जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। आज भारताच्या भूमीतील एका थोर शासिकेचा पुण्यस्मरण दिन आणि चित्रपटसृष्टीतील 2 महानायिकांचा खास दिवस आहे। 13 ऑगस्ट 1795 रोजी मालवा राज्याच्या महान शासक, आदर्श प्रशासक, अत्यंत न्यायप्रिय आणि अखंड भारतभरात मंदिरांचा, घाटांचा आणि अन्नछत्रांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जगाचा निरोप घेतला होता। त्यांनी दाखवून दिलेलं लोककल्याणकारी राज्यकारभाराचं मॉडेल आजही संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे। वैजयंतीमाला। हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अत्यंत सुप्रसिद्ध दिग्गज नृत्यांगना आणि अभिनेत्री वैजयंतीमाला यांचा वाढदिवस। भारतीय चित्रपटसृष्टीची पहिली फिमेल सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अद्भुत अभिनयाने आणि सौंदर्याने 3 दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती। आजचा मनभावन सुविचार। आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन तत्वज्ञानातून घेतलेला एक नितांत सुंदर विचार। सत्ता आणि अधिकार हे उपभोगासाठी नसतात, तर ते प्रजेच्या, समाजाच्या आणि वंचितांच्या सेवेसाठी असतात। जिथं कर्तव्य आणि न्याय श्रेष्ठ असतो, तिथेच खरी समृद्धी नांदते। आणि आजची बोधकथा। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जेव्हा माळव्याच्या गादीवर बसल्या तेव्हा त्यांच्यासमोर अथांग राजकोष आणि संपत्ती होती, पण त्यांनी राजेशाही थाटमाट अनुभवण्याऐवजी अत्यंत साधं राहणीमान स्वीकारलं। त्या राज्याच्या तिजोरीतील एका पैशाचाही वापर स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी करत नसत। राज्यकारभाराच्या प्रत्येक सरकारी आदेशावर आणि पत्रावर त्या स्वतःच्या नावाऐवजी श्री शंकरार्पण असा शिक्का मारायच्या। त्या नेहमी म्हणायच्या, मी या राज्याची मालक नाही, तर भगवान महादेवाची एक साधी विश्वस्त आहे। हे राज्य आणि ही संपत्ती प्रजेची आहे। त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून सोमनाथ, काशी विश्वनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ ते अगदी रामेश्वरम पर्यंत संपूर्ण भारतात घाटांची उभारणी केली, अन्नछत्र सुरू केली आणि विहिरी खोदल्या। जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर न्यायाचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलाची गय न करता प्रजेला न्याय दिला। तेव्हा आपल्याकडे जे काही अधिकार, पैसा किंवा ज्ञान आहे त्याचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी न करता समाजातल्या लोकांच्या कल्याणासाठी करणं हीच खरी मानवसेवा आहे। श्रोते हो, आज 13 ऑगस्टचा हा गुरुवार आपल्याला खूप मोठा संदेश देतोय। अहिल्याबाई होळकरांचं उदात्त विचार असो किंवा अवयवदानाचा महान संकल्प, निसर्गाने आपल्याला जे काही दिलंय ते इतरांच्या कामात कसं येईल हा विचार करणं म्हणजे खरं जीणं। तेव्हा आज एक संकल्प करूया। आज आपण कोणाला तरी निस्वार्थपणे मदत करूया। डावखुऱ्या लोकांसारखं जर तुमच्यात काही वेगळेपण असेल तर त्याचा संकोच न बाळगता स्वतःच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगा। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या विचारात, कर्मात असते। जोपर्यंत तुमचं मन आणि कर्म शुद्ध आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत।

13 ऑगस्ट श्रीराम समर्थ देहाचे भोग आणि आनंद तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवलं आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही, पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोचते. परमात्म्याने पाठवलेली दुखणी संकटे यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकटे यांचाही तुम्ही का नाही म्हणू आनंद. पण परमात्मा आपला सर्वस्वी हित करता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे. परमात्म्यानेच झाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत. दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषपणाने भासते इतकेच. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. अनुसंधान कशाला म्हणावे. उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणेच होय. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो. देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता। घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब। केक कापला, फोटो झाले, हशा रंगला। दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या। तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया। धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा, नाही, ते बाबांचं घर आहे। अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय। नाही, मला ते जपायचंय। क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते। शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या। त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे। अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले। क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही। घरात शांतता पसरली। दोन्हीही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं। मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर? शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

0: श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: थ्रू देम यू फेस रियालिटी, सिक एक्झिस्टन्स, accentuate positivity in science, truth and seek just truth. All living creatures came into existence with four components: earth, sky, fire and air. Existence of living things is realized in this scientific truth due to the spirit, and of spirit due to energy. Mind consists of skans. Mind is made up of consciousness, science, rights and pains. So, mind, together with five skans, make a living body. Candle is a small symbol for knowing energy spirit. Lit candle keeps up fusion of energy and spirit to be appeared. Earth is a significant element. Limbs remain integrated due to the earth element, otherwise it would have happened. Two logs meet sometimes. Limbs would have integrated and disintegrated without the earth element. Light or fire impart energy of the spirit. Carrier of energy. Existence of being is possible due to the element of light only. This air of great importance every moment keeps living and awakens each cell. Healthiness of every cell is due to air. Otherwise, cells will rot like cancer due to lack of air. This knowledge, science, is applicable to all the beings, to all human beings, beasts, birds and creepers, crops, fruits, flowers contract between energy and spirit for the togetherness with alliance. In inevitable fusion of electricity and magnetism makes possible the consciousness enters the body. Basically, it exists in the universe, remains full-fledged, filled consistently, and livingness found in the body. Science of events in the world enters into body of consciousness. Science at the time of death with rights and pain. The science of consciousness reunite to the original science of consciousness. A person's sense of aliveness becomes visible through breath. Breathing is on every moment. Independent existence of the soul is not found likewise. It is not seen in the body and mind. In respect of soul, many argued, some scientific, some logic based. One argument ran in discussion, asking how is the soul, round shaped or square shaped, triangle, octangle or hexagonal, asking what is the taste of soul, sweet, sour, astringent, pungent? What is the color of the soul, red, green, yellow, black, blue, white or vermilion? These questions in relation to the soul remain unanswered. According to Sage Kapil's researches in philosophy, neither actual feeling nor interference is true. How to measure the existence of soul? How to see? How to feel? Doubts these are about the existence of soul. Then why reincarnation, and whose is the provision of existence of soul? For the growth of rituals or to mislead human.
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, always heart touching. आपले खानदेश, आपली माणसं.
3: हरितम प्रसंगी तेजाचा, या सर्वोत्तम तेजाने जो अंधार चिरत जाऊन कुशलकार होत असतो तो म्हणजे सूर्य, आणि सूर्याचा एक अंश म्हणजे दिवा, आणि दिवा म्हणजेच दीप, आणि आज योगा योगाने दीप अमावस्या देखील आहे. दीप अमावस्या ही श्रावणाची सुरुवात करणारी या
4: भूधरतीवरती हिरवळीचं साम्राज्य पसरवणारी अमावस्या म्हणून ओळखली जाते. आणि त्याच एक छोट रूप जे आपल्या समोर समईच्या रूपाने आपण आता ठेवणार आहोत ते म्हणजे दीप प्रज्वलन आपण करणार आहोत. मी सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की कृपया आपण दीप प्रज्वलनासाठी मंचावर यावे. दीप ज्योती नमोस्तुते. आज काही कारणाने आमच्यासारख्यांना ज्यांना घरी दीप प्रज्वलन करता आलेलं नाहीये, ज्यांना दीप अमावस्येसाठी दीपची पूजा करता आलेली नाहीये, ती आपोआप या ठिकाणी घडते आहे. त्यामुळे दीप प्रज्वलनासाठी मी मान्यवरांना विनंती करते. आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभले आहेत ऍडव्होकेट प्रवीणचंद्र जंगलेजी, डॉक्टर अशोकजी राणे, त्याचप्रमाणे किशोरजी चौधरी, डॉक्टर केतन नारखेडे, डॉक्टर केतन चौधरी, सौ सुषमा कंजी मॅडम, श्री सचिनजी निकम सर, सर्व सन्माननीय अतिथी दीप प्रज्वलन करत आहेत. त्यांच्या समवेत बेलोरकर सर देखील आहेत आणि रेडिओ मनभावनचे देशमुख सर देखील आहेत. तिमिरा तुनी तेजाकडे प्रभू आमुच्या रे जीवना. आमच्या ह्या जीवनातला अंधकार दूर करा आणि तिमिरातून तेजाकडे नेण्याचे, अंधार चिरत जाऊन उजेडत आणण्याचे काम प्रभू या दीपाच्या रूपाने तू आमच्या आयुष्यात कर. आपण यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत प्रास्ताविकाने. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर, प्रशासकीय अधिकारी एकलव्य क्रीडा संकुल.
5: नमस्कार. नमस्कार. आजच्या या एकलव्य क्रीडा संकुल आणि मुलजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेकरिता मंचावर उपस्थित आजच्या या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आदरणीय डॉक्टर प्रवीणचंद्र जंगले सर, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचे जे बीजभाषण या कार्यशाळेचे उपयुक्त बीजभाषण ज्यांचं होणार आहे असे आपले मार्गदर्शक बीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, केसी व्यवस्थापन मंडळाचे माननीय सदस्य, शालेय शिक्षण विभागाचे समन्वयक, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोकजी राणे सर, या ठिकाणी उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय प्रतिनिधी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू श्री किशोरजी चौधरी सर, त्याचप्रमाणे आजचे आपल्या पहिल्या सत्राचे प्रमुख वक्ते जे आपल्याला शासकीय क्रीडा स्पर्धांबाबत योजना आणि नोंदणी माहिती देणार आहेत पुढच्या सत्रात, ते क्रीडाधिकारी निकम सर, तुमच्या मुलजी जेठा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर केतन नारखेडे सर, त्याचप्रमाणे बीएड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केतन चौधरी सर, आपल्या शालेय विभागातून प्रतिनिधी म्हणून ओरियन सीबीएसई स्कूलच्या आमच्या एक डायनॅमिक प्रिन्सिपल आदरणीय सुषमा कंची मॅडम, त्याचप्रमाणे मनभावन केंद्राचे संचालक आमचे मित्र श्रीयुत देशमुख सर, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या प्रास्ताविकामध्ये थोडक्यात आजचा ही कार्यशाळा घेण्याचा उद्देश काय आहे, या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या केसीई सोसायटीतील सर्व शाखांचे क्रीडा संचालक, क्रीडा शिक्षक आणि क्रीडा विभागात काम करणारे प्राध्यापक, शिक्षक, तसेच एकलव्य क्रीडा संकुलातील सर्व विभागाचे प्रशिक्षक आणि आमच्या वपू होले बीपीएड महाविद्यालयाचे बीपीएड द्वितीय वर्ष आणि एम पी एड द्वितीय वर्षाचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. सर, आमच्या या कार्यशाळेचं आणि पावसाचं काही एकदम जवळचं नातं आहे. खरं तर ही कार्यशाळा 1 तारखेला आम्ही आयोजित केली होती आणि संपूर्ण आमची तयारी झाली होती, 99% तयारी झाली होती. पाऊस पण आला आणि आदनी दादांनी सांगितलं की अरे पाऊस आहे, मुलं येतील का, पुढे पोस्टपोन केली आम्ही ती. या 8 दिवस पाऊस नव्हता पण काल परवाच्या दिवशी डिक्लेअर झाले, परत कालपासून पाऊस झाला. त्यामुळे आमचे जी बाहेरगावचे विद्यार्थी आहेत, नाशिक धुळे, हे विद्यार्थी पोहोचायला वेळ होतील, ते उशिरा होतील. असो, त्या निमित्ताने का पाऊस आला असं आपण धरूया, गृहित धरूया. सर, या कार्यशाळेचा उद्देश एवढाच आहे का, आपले खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय नंदूदादा यांच्या दूरदृष्टीतून, यांच्या संकल्पनेतून जे विद्यार्थी केंद्रबिंदू धरून कार्यरत आहेत, त्यासाठी त्यांनी एक खूप मोठा विभाग म्हणून क्रीडा विभागाची या ठिकाणी निर्मिती केली आणि आज आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तराच्या क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. ह्या क्रीडा सुविधांचा आपल्या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला कसा उपयोग होईल ह्याकरता त्यांचा आग्रह होता आणि आहेच, आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु आता त्या दृष्टीने आपल्याला एक पाऊल टाकावं लागेल आणि त्यांचं सूचना म्हणजे आदेशच आहे की ह्या सर्व आता गोष्टी आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्याचा उपयोग होईल आणि आपल्या संस्थेचे विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये, राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कसे नैपुण्य प्राप्त करतील याकडे आता तुम्ही लक्ष द्यायचं. तर त्या दृष्टिकोनातून आपण हे एक पाऊल टाकलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील दशक हे सर्व क्रीडामय वातावरणाचं आहे. 2030 कॉमनवेल्थ आपल्याला मिळालेलं आहे. गुजरातमध्ये वीर सावरकर स्टेडियम, जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे, त्या ठिकाणी या स्पर्धा उभारल्या आहेत आणि त्याच आयोजन भव्य दिव्य होणारच आहे, त्यात शंकाच नाही. आणि त्या आयोजनामध्ये आपण 2036 ऑलिम्पिकची सुद्धा मागणी केलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 2030 ते 2036 हे जवळजवळ आणि आताचे वर्ष असे जवळजवळ 9 ते 10 वर्ष खेळाडूंकरता सुवर्ण काळ असं मानला जाईल. त्यात जर आपण आतापासूनच तयारी केली तर आपल्या संस्थेतील कोणत्याही शाखेचा एक तरी विद्यार्थी आपण नाही ऑलिम्पिक म्हणून पण कॉमनवेल्थच्या ट्रायलसाठी जरी पात्र ठरलात तरी आपलं या सगळ्या दादांनी केलेल्या उभारलेल्या सर्व संकुलातील ज्या सुविधा आहेत त्याचं कुठेतरी चित झालं असं वाटेल आणि ते निश्चित आपण करू. आपल्याकडे तसे विद्यार्थी आहेत, शूटिंग, स्क्वॅश, बॅडमिंटन, स्विमिंग या प्रकारामध्ये आपले खेळाडू खूप वरच्या स्तरावर आहेत. आत्ता स्क्वॅशला 18 पदकं आपल्याला मिळालेत, शूटिंगमध्ये सुद्धा आपल्याला पदक मिळालेत. परंतु यामध्ये दुर्दैव असं आहे, दुर्दैव म्हटल्यापेक्षा दुर्दैव नाही पण ते एक काहीतरी कमीचा भाग आहे, त्यामध्ये आपल्या संस्थेतील शाखातील विद्यार्थी खूप कमी आहेत. ते इतर शाळांमध्ये किंवा इतर याच्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी, परंतु आपले एकलव्य अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. परंतु त्याचा क्रेडिट शालेय स्तरावर जेव्हा स्पर्धा होतात आणि शालेय स्तरावर जो राष्ट्रीय स्पर्धा खेळतो, राष्ट्रीय स्पर्धा खेळतो, त्याचं डायरेक्ट क्रेडिट त्या संस्थेला किंवा त्या शाळेला जातं. असोसिएशनच्या जर खेळल्यात तर त्याचं क्रेडिट आपल्याला संकुलाला मिळेल. म्हणून त्यासाठी आपल्या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी यामध्ये कसा सहभागी होईल त्यासाठी आपण 29 ऑगस्ट पासून राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण हा एकलव्य क्रीडा प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ करतोय. तत्पूर्वी आपण प्राथमिक तयारी शिक्षकांना करायची आपल्या संस्थेमध्ये आणि याकरता आपण आधीच सर्व मुख्याध्यापक यांना एक पत्र दिलंय. परत हा आजचा कार्यक्रम झाल्यानंतर, आजची उद्बोधन वर्ग झाल्यानंतर लगेचच आपण 13 तारखेपासून पुढील घ्यायला लागणार आहोत, कारण आपल्याला सगळं ट्रायल्स घ्यायचे आहेत. तर ह्या आणि या वर्गामध्ये काय होतील, दोन्ही सत्रामध्ये, पहिल्या सत्रामध्ये निकम सर आपल्याला सर्व सांगतील, त्यानंतर दुपार सत्रात डॉक्टर आपलं जे महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष, जळगाव जिल्हे शहरातील जिल्ह्यातील नामवंत राज्य क्रीडा संघटनांचे आहेत आणि जळगाव जिल्हा क्रीडा महासंघाचे ते उपाध्यक्ष आहेत राजेश जाधव सर, यांचं सुद्धा मार्गदर्शन दुपार सत्रात होईल. ह्या स्कीम्स बाबत आपल्याला कसं करायचं त्याचं मार्गदर्शन मी दुपार सत्रात यांना देणार आहे आणि त्यानंतर ठीक 5 वाजता आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादा हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची मी या ठिकाणी थांबणार आहेत की ह्या स्कीम मधून काय आपण देणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्व सज्ज राहायचं आहे. एकलव्य क्रीडा संघ, हे सर्व इथली बसलेली मंडळी एकलव्य क्रीडा संकुलांच्या सुविधाबाबत जाणताच आहात, ती नवीन सांगण्याचा या ठिकाणी काही हे नाही, सर्वांनी आपण पाहिलेलं आहे. फक्त या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की प्रत्येक खेळाडू, प्रत्येक एकलव्य क्रीडा संकुलातील घटक, प्रशिक्षक, शाळेतील शिक्षकांशी यांचे समन्वय साधून आपण हे क्रीडा प्रशिक्षण किंवा क्रीडा कसं पुढे नेऊ, त्यामध्ये कुठल्याही, सध्या तरी दादांनी सांगितले की आर्थिक भार देऊ नका, आधी तुम्ही मुलांना द्या, नंतर आपण बघू. म्हणून आपण कुठलेही सध्या शाळेला किंवा कॉलेजला आर्थिक भार न देता एकलव्य क्रीडा संकुलामार्फत हे प्रशिक्षण योजना डिसेंबर पर्यंत चालू ठेवणार आहोत. सर, आताच मला आयमआर कॉलेजचं पत्र आलं होतं आणि त्यांना सी सी स्पोर्ट्स, आदरणीय राणे सरांना माहिती आहे नवीन एन ई पीनुसार प्रत्येक महाविद्यालयाला सी सी हा हे आहे, सर्टिफिकेट कोर्स आहे आणि तो कंपल्सरी आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला. एम जे कॉलेजचे 1800 विद्यार्थी आहेत सर, त्या 1800 विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी शिकवायचं आणि हेच आता स्कूलला सुद्धा येत आहे. आयएमआरचे सुद्धा 1200 विद्यार्थी आहेत. ह्या सर्वांना स्लॉट द्यायचा आहे आपल्याला आणि यांना आपल्या या मुख्य प्रवाहात प्रशिक्षणाचे आणायचे आहेत. आमचे एकलव्य क्रीडा संकुलाचे तज्ञ प्रशिक्षक आहेत, अनुभवी प्रशिक्षक आहेत, गेल्या 8 ते 10 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना सुद्धा चांगले खेळाडू घडवण्याची या ठिकाणी संधी मिळेल. क्रीडा शिक्षकांना, क्रीडा प्रशिक्षकांना सुद्धा एक चांगलं काम करण्याची संधी मिळेल, कारण शाळेला जे क्रीडा शिक्षक आहेत, शाळेची संख्या आहे 3000 आणि क्रीडा शिक्षक आहेत 4000 आणि त्यातही चांगला क्रीडा शिक्षक सर सध्या मिळत नाही. आणि चांगला क्रीडा शिक्षक जर पाहिजे असेल तर त्या पद्धतीने मानधन त्याला तेवढं द्यावं लागेल आहे ते याच्यामध्ये आपण करणार आहोत. म्हणून एकलव्य क्रीडा संकुलातील जे प्रशिक्षक आहेत किंवा अतिरिक्त प्रशिक्षक आहेत यांचा आम्ही शाळेला सहकार्य देणार आहोत. म्हणजे एकलव्य क्रीडा संकुलामार्फत प्रत्येक शाळेला 4-4 क्रीडा शिक्षक अतिरिक्त आम्ही देऊ, त्यांच्या फक्त क्रीडाविषयक तासांकरिता. त्याचं सर्व नियोजन एकलव्य क्रीडा संकुलाकडे राहील. त्याचं मानधन काय असेल ते सगळं एकलव्य क्रीडा संकुलाकडे, त्याचं मॉनिटरिंग एकलव्य क्रीडा संकुलाकडे राहील. परंतु त्या शिक्षकांना सुद्धा मदत होईल, कारण आपण बऱ्याच वेळेस बघतो की 60 ते 70 विद्यार्थी असतात, एक क्रीडा शिक्षक त्या 35 मिनिटांमध्ये त्यांना नाही शिकवू शकत. आणि आजकाल मुलांना आपण बघतोय की विजनरी आहेत, मुलं बघतायत टीव्हीवर गेम्समध्ये, त्यांना त्या पद्धतीचं पाहिजे. आपल्याला काहीतरी इक्विपमेंट सोबत खेळायला पाहिजे, काहीतरी नवीन माहिती पाहिजे, तर त्याकरता आपला हा आजच्या कार्यशाळेचा पूर्ण खटाटोप आहे आणि ती यशस्वी करण्याकरता आपण निश्चितच या ठिकाणी साथ द्याल. आपल्या संस्थेचे व्यवस्थापन मंडळाचे आपल्याला आशीर्वाद आहेत, त्यांचं पूर्ण सहकार्य आहे. त्याचप्रमाणे बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच आमच्या मुलजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य आहे. तसंच आपण सर्व सहकार्य कराल आणि ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता आपल्या आम्हाला सहकार्य कराल आणि या कार्यशाळेचा जो उद्देश आहे तो सफल करण्याकरता आपली सर्वांची साथ लागणार आहे, तर ती मिळेलच असे मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपत.
4: धन्यवाद सर. सरांचं प्रास्ताविक आपण ऐकलंय. ऑलिम्पिकची तयारी आपण करतो आहोत एवढं मोठं विजन आदरणीय नंदूदादा बेंडाळे, आपल्या केसीए सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदूदादा बेंडाळे यांनी आपल्याला दिलं आहे. कालच स्पीक मायकेची खूप मोठी मीटिंग झाली ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आपल्याकडे येणार आहेत. आपल्या विजनमध्ये विद्यार्थी कल्याण एवढं एकच उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीच केसीई सोसायटी अहोरात्र झटत असते. या नोटवरती मी आता आपण स्वागत समारंभाकडे वळूया. तर आपल्याकडे आज उपस्थित असलेले ऍडव्होकेट प्रवीण चंद जंगले सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय सहसचिव केसीए सोसायटी, व्यवस्थापन संचालक मंडळ यांचा आपण सत्कार करणार आहोत. सत्कार करणार आहेत डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर, प्रशासकीय अधिकारी एकलव्य क्रीडा संकुल जळगाव. टाळ्यांच्या गजरात प्रवीण चंद्र जंगले आपल्या केसी सोसायटीचे व्यवस्थापन संचालक मंडळाचे सहसचिव, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कार स्वीकारत आहेत. यानंतर माननीय सदस्य व्यवस्थापन मंडळ केसी सोसायटी जळगाव डॉक्टर अशोकजी राणे आपला सत्कार करतील. प्राध्यापक प्रणव श्रीकृष्ण बेलोरकर, विभाग प्रमुख VP होले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन. यानंतर किशोर चौधरी, राज्य क्रीडा मार्गदर्शक आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आजचे कार्यक्रमाचे माननीय मान्यवर यांचा स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. यांचा देखील स्वागत सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर रणजित पाटील, क्रीडा शिक्षक स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज यांना आमंत्रित करते. यानंतर मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर केतन नारखेडे आपले स्वागत करतील. डॉक्टर जुगल किशोर दुबे, चेअरमन जिमखाना एनजे कॉलेज जळगाव. डॉक्टर केतन चौधरी, माननीय प्राचार्य व्ही पी होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आपला सत्कार करतील. डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर, क्रीडा शिक्षक विभाग प्रमुख प्रशासकीय अधिकारी. त्यानंतर माननीय मुख्याध्यापक ओरियन सीबीएसई स्कूल जळगाव सुषमा कांची आपला स्वागत आणि सत्कार करतील. राजश्री महाजन मॅडम, उपप्राचार्य स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव. श्री सचिनजी निकम, माननीय क्रीडा अधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आपला स्वागत आणि सत्कार करतील. प्राध्यापक सचिन महाजन, क्रीडा एकलव्य क्रीडा संकुल जळगाव. यानंतर अमोलजी देशमुख, संचालक रेडिओ मनभावन आपला सत्कार करतील. प्राध्यापक गुणवंत वंजारी, कोऑर्डिनेटर मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव. धन्यवाद. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते डॉक्टर केतन चौधरी सर यांना.
6: धन्यवाद. आजच्या या एक दिवसीय क्रीडा कार्यशाळेप्रसंगी उपस्थित आजच्या या कार्यशाळेचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणचंद्र जंगले सर, तसेच आजच्या या विशेष अतिथी म्हणून उपस्थित श्री किशोर चौधरी सर, सचिन निकम सर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोक राणे सर, माझे सहकारी डॉक्टर केतन नारखेडे सर, मन भवन केंद्राचे प्रमुख तसेच सुषमा कांची मॅडम, आदरणीय श्रीकृष्ण बेलोरकर सर आणि सर्व उपस्थित प्राध्यापक वृंद, क्रीडा संचालक आणि या कार्यशाळेसाठी उपस्थित आणि इच्छुक असे सर्व विद्यार्थीगण, आजचा हा जो कार्यक्रम अवलंबलेला आहे तर खरंच खूप यामागे व्हिजन आहे. आणि ज्यावेळेस मी या एकलव्य सेंटरकडे बघतो तर मला या दोन गोष्टी आज प्रकर्षाने जाणवत आहे. ती म्हणजे क्रीडा प्रकाराबद्दल असणारी निष्ठा आणि त्यामध्ये असणारं सातत्य. या दोन गोष्टी आपण जर आपल्या अंगाशी बारगडल्या, अंगी अवलंबल्या तर कुठेतरी बेलोरकर सरांनी जे स्वप्न सांगितलं की आपले विद्यार्थी कुठेतरी गेली पाहिजे तर तिथपर्यंत जाऊ शकतील. प्रसंगी मला असंही जाणवतं की एकलव्य यांनी जे निष्ठा त्यांच्या गुरुप्रती दाखवली आणि त्या निष्ठेतून त्यांनी जे सातत्याने सराव केला, या दोन्ही गोष्टी या क्रीडा साहित्यामध्ये आवश्यक आहे आणि अपेक्षित आहे. या अनुषंगाने आपण या क्रीडा क्षेत्राकडे बघितलं पाहिजे. जॉब अपॉर्च्युनिटीज असतील किंवा करिअर ओरिएंटेशन असेल, प्रोफेशनल डेव्हलपमेंट असेल, या सर्व गोष्टीसाठी माझ्या माहितीनुसार जर सर्वप्रथम क्षेत्र कोणतं येत असेल तर ते क्रीडाच आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात क्रीडा आणि स्पोर्ट्सला डिमांड आहे आणि या सर्व डिमांडचा आपण जर यथोचित वापर केला, त्या अनुषंगाने काही प्रयत्न केला, सराव केला तर नक्कीच आपल्याला आपल्या विकासात्मक दिशेने पाऊल पडण्यास कोणी रोखू शकणार नाही असं मला वाटतं. ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर मला असं वाटतं की हे एक बी आहे की जे आज रोवलं गेलं आणि यापासून एक भला मोठा वृक्ष तयार होण्याच्या प्रक्रियेत आपण आता सहभागी होत आहोत आणि प्रत्येकाने या सहभागी प्रक्रियेमध्ये आपलं यथोचित कॉन्ट्रीब्युशन जर दिलं तर हे वटवृक्ष खूप मोठ्या प्रमाणात उभं राहील. मी इथं आवर्जून आपल्या संस्थाध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची व्हिजन याची प्रशंसा करतो की त्यांनी जे मोटिवेशन दिलं आणि मी विद्यार्थी असताना जे एकलव्य क्रीडा संकुल उभं राहिलं त्याचं जे मोठं कल्पवृक्ष मी बघत आहे तर त्याचा परिपाक हा आपल्या समोर आहे आणि ते व्हिजन ठेवून जर आपण त्या व्हिजनमध्ये सहभागी झालो तर नक्कीच आपल्या सर्वांना त्याचा लाभ होईल असं मला वाटतं. आयोजकांनी जे टाइम शेड्यूल दिलं त्यामध्ये 10 मिनिट दिलेले होते. आम्हाला 50 मिनिटाच्या तासिका अपेक्षित असतात, परंतु कार्यशाळा आहे. आयोजकांचे मी तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या कार्यशाळेसाठी खूप खूप शुभेच्छा मानतो. आणि भविष्यातही शारीरिक शिक्षण शास्त्र आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आम्ही सहभागी राहू असं ग्वाही देतो आणि धन्यवाद.
4: मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतरचं मनोगत व्यक्त करतील सौ सुषमा कंची, माननीय मुख्याध्यापक, ओरियन सीबीएसई स्कूल.
7: नमस्कार ऑनरेबल डिग्निटरीज ऑन द डायस, जंगले सर, चौधरी सर, निकम सर, राणे सर, श्री कृष्ण बेलोरकर सर, ऑल द डिग्निटरीज एंड माय डियर फिजिकल एजुकेशन टीचर्स, वन्स अगेन नमस्ते टू ऑल ऑफ यू. I want that josh in you all. You are all physical education teachers. Physical education mein josh hota hai. Physical education mein wo masti hoti hai. Wo spirit hota hai. I want that sportive spirit in all the teachers sitting over here. So once again, very good morning. Namaste to all of you. That's so nice. That shows your spirit. And I would like to take this opportunity to thank Ekalavya department for giving me this chance. It's my privilege, it's my pleasure to be here. I'm very honored to be here, sir. Thank you so much. On the other hand, I also would like to take this opportunity to wish you all the best, to appreciate you for taking this initiative. Aaj ka jo aapka workshop hai, uske liye jo initiative liya gaya hai, that's really going to be wonderful. Sir ne abhi bataya tha unke prastav mein ki barish ho rahi hai, pata nahi kya connection hai hamara barish ke saath. Jab bhi hum plan karte hai to barish hota hai. As a matter of fact, it's a very good sign, sir. वो एक बहुत अच्छा indication है. बाहर तो बारिश हो ही रहा है, but I am sure today it's going to rain even in the hall as well. आज इस hall में भी बारिश होने वाला है. The rain of creativity, the rain of wisdom, the rain of knowledge, the rain of exchanging the thoughts with one another, the rain of spirit. आज आप बहुत कुछ सीखने वाले हो. And from today's workshop, today's program, there will be a new spirit and I'm sure ki ek transformation aaj hone wala hai. Because new education policy baat karta hai, till now sports period jo tha ya sports tha, it was just an extracurricular activity. But whereas NEP kehta hai holistic development mein it is the core subject, main subject. Even grade 11th and 12th standard mein bachche physical education lete as a main subject, which is very very important. एज अ मैटर ऑफ फैक्ट आप सबको लगता है क्लासरूम का जो नॉलेज होता है, क्लासरूम के जो लैब्स होते हैं, वही लाइफ में जिंदगी में हमें आगे बढ़ाते हैं. बट द रियल थिंग इज प्ले ग्राउंड जो होता है, प्ले ग्राउंड इज द लैबोरेटरी. प्ले ग्राउंड में हम बहुत कुछ चीजें सीखते हैं. इन ऑर्डर टू बी ए थरो पर्सनैलिटी द डिफरेंट 5 domains जो होते हैं, इंटेलेक्चुअल डोमेन, सोशल डोमेन, इमोशनल डोमेन, spiritual domain, physical domain. You are trying to prepare the children in the lab. As a matter of fact, on the ground, बच्चों को आप सहनशीलता सिखा रहे हो, बच्चे को intellectual बना रहे हो. जब बच्चा खेलता है, you know everything. I need not have to repeat all those things. But जब physically आप fit हो, no doubt your brain is going to be very very active. बहुत intellectually आप सोच सकते हो, logic लगा सकते हो, उसके पीछे reason ढूंढ सकते हो. आप वहां पे तुरंत प्रेजेंस ऑफ माइंड लगा सकते हो. जो बंदा खेलता है, जो उछलता है, जो कूदता है, जो दो हाथों से अपना काम करता है, वी ऑल नो अबाउट द 2 hemispheres, ब्रेन के जो 2 पार्ट होते हैं. लेफ्ट हैंड से काम करोगे तो राइट ब्रेन आपका एक्टिव होता है, राइट से काम करोगे तो लेफ्ट एक्टिव होता है. जब आप 2 चीजों से काम कर रहे हो, हाथ पैर आपके पूरी बॉडी मतलब जब यूज कर रहे हो, यू बिकम एक्स्ट्राऑर्डिनरी इंटेलिजेंट. इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट. सोशल स्किल्स बच्चों के डेवलप हो रहे हैं, टीम वर्क आप जो कर रहे हो, एक दूसरे से शेयर कर रहे हो, केयर कर रहे हो, बात कर रहे हो, समझा रहे हो, अपने गेम कैसे खेलना है, ब्लू रूल्स फॉलो कर रहे हो, यू आर ट्राइंग टू डेवलप द वैल्यूज ओवर देयर. वैल्यू सिस्टम डेवलप हो रहा है, लाइफ स्किल्स डेवलप हो रहे हैं. लाइफ में ये सारी चीजों पर हमें नियंत्रण चाहिए, खुद पे कंट्रोल चाहिए. यू हैव टू डेवलप योर ओन सेल्फ. जो अपोनेंट से खेलते समय आप वो काबू खुद पे रखते हो, उसे डिफिट कैसे करना, उसका नियंत्रण बनाते हो. जब फेलियर आता है, फेलियर को कैसे फेस करना, द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज फेल होने के बाद भी वापस उठ के कैसे उस चीज को हैंडल करना है, वो चीज हम सीखते. दीज आर ऑल रियल लाइफ सिचुएशंस, दीज आर ऑल रियल लाइफ स्किल्स. सो इट्स अ वंडरफुल थिंग. पीटी टीचर का मतलब ये नहीं होता है कि आप सिर्फ बच्चों को गेम्स खेलने लगवाते हो. पीटी टीचर, फिजिकल एजुकेशन टीचर जो है, ही इज अ मेंटोर, ही इज अ कोच, एक लाइफ कोच होता है, वो एक मार्गदर्शक होता है, एक गाइड होता है बच्चे को अपने लाइफ में आगे बढ़ने के लिए. सो यू हैव अ वेरी वेरी इंपॉर्टेंट एंड अ वेरी इंपॉर्टेंट प्लेस इन स्टूडेंट्स लाइफ. इवन टूडे आई रिमेम्बर माई स्कूल पीटी टीचर्स, I was the champion for, you know, volleyball. हम हमारे स्कूल में वॉलीबॉल खेलते थे एंड आई वॉज द कैप्टन एंड वी वन सो मेनी गेम्स बाई द वे. सो हमारे जो पीटी टीचर थे वो हमें बताया करते थे, सर जब भी आप फर्स्ट टाइम फेल होते हो, वी यूज टू बिकम डीमोटिवेटेड, बट नो, यू स्टैंड अगेन, स्टार्ट शूटिंग अगेन, वापस आप ट्राई करो तो उसमें आपको हासिल, मतलब सक्सेस हासिल होगा. सो वी ट्राइड एंड वो जो स्किल हमने हमारे टीचर से सीखा था, आज भी हमें इस कुर्सी पे बैठ के वो हर दिन काम में आता है, वो रेसिलियंस. रेसिलियंस इज द मोस्ट इम्पॉर्टेंट वर्ड. किसी भी हाल में हमको वो टारगेट हासिल करके ही रहना है. जब आप ये चीजें सिखाते हो, यू प्ले वेरी की रोल इन द स्टूडेंट्स लाइफ. बाय द वे, इट्स वेरी वेरी इम्पॉर्टेंट. सो टुडे इन योर वर्कशॉप यू आर गोइंग टू लर्न सो मेनी थिंग्स. इवन जो AI टेक्नोलॉजी है, जब आप स्पोर्ट्स खेलते हो, स्पोर्ट्स एसेस करते हो, एम्पायरशिप जब आपकी होती है, देयर आर डिफरेंट टेक्निक्स, डिफरेंट टूल्स, कैसे मतलब उस चीज को स्कोरिंग कैसे करना है और बच्चे का परफॉर्मेंस कैसे एनालाइज करना है. देयर आर डिफरेंट इंस्ट्रूमेंट्स आल्सो, आई डोंट नो, मे बी यू विल बी एक्वाइंटेड विद दोस थिंग्स. बच्चे का हेल्थ कंडीशन कैसा है, उसका हार्ट बीट कैसा है, क्या वो पार्टिसिपेट कर सकता है. सो यू कैन हैव द नॉलेज ऑफ ऑल दिस थिंग्स. यू कैन इवन इनकलकेट the discipline in the children, so which is going to help the children a lot. Apart from that, आगे वाले को जो हराना वाली जो बात है, beating others. So अभिनव बिंद्रो ने बहुत एक अच्छा सुंदर लाइन बोला था. So he said that it is not that you are beating others, किसी और को आप हरा नहीं रहे हो, you have to beat your own self. हमारे भीतर भी, मतलब when you come to the spiritual touch, जो 5 domains है, there are so many एनिमीज लाइंग इन साइड यू. हमारे भीतर ही बहुत सारे शत्रु है, काम, क्रोध, लोभ, मोह, मध्यम आश्चर्य जिसे हम बोलते हैं. जब आप इन चीजों को खत्म करोगे, खुद की तरफ झांक के देखोगे, ओरिएंट करोगे भीतर की तरफ, सो आप एक रियल विनर होते हो. सो वो चीज हमें बच्चों को सिखाना है. ऐसे नहीं कि अपोनेंट को आप मार रहे हो और जीत रहे हो, बट रादर जब आप खुद के भीतर के शत्रु को मारोगे, आपकी पूरी तरह से जीत हो गई. वो पीटी टीचर मैदान में बच्चों को सिखा सकते हैं. दैट्स गोइंग टू बी वेरी गुड थिंग विच आई एक्सपेक्ट फ्रॉम ईच एंड एवरी वन ऑफ यू. ऑन द अदर हैंड, ओलंपिक्स 36 के लिए जो आपकी तैयारी हो रही है, उसके लिए आपके लिए बहुत बहुत सारी शुभेच्छा. माई बेस्ट विशेस टू यू, टू योर होल टीम. एंड आई प्रॉमिस टूडे हियर दैट माई होल टीम, माई टीचर्स, माई 4 टीचर्स आर सिटिंग हियर. वी विल बी ऑलवेज विथ यू. एंड सर हैज कम अप विद अ न्यू आइडिया. पिछले 3 साल से हम देख रहे हैं, हर साल कुछ ना कुछ नया होता है, हर साल कुछ ना कुछ एक न्यू इनोवेटिव आइडिया के साथ सर आते हैं. इस बार सर ने कहा है कि स्टूडेंट अकॉर्डिंग टू द इंटरेस्ट ऑफ द स्टूडेंट. सभी को वॉलीबॉल पसंद नहीं है, सभी को बैडमिंटन पसंद नहीं है, सभी को फुटबॉल पसंद नहीं है, दे वॉन्टेड टू गेट इन टू सम अदर एक्टिविटीज. सो अकॉर्डिंग टू द इंटरेस्ट एंड टैलेंट ऑफ द चिल्ड्रन, उनको उस डिपार्टमेंट में भेजा जाएगा, विच इज अ वेरी गुड, मतलब अप्रिशिएटिव इनिशिएटिव. आई रियली अप्रिशिएट यू फॉर दिस. एंड हम पूरी तरह से कोशिश करेंगे कि हमारे बच्चे ओलंपिक्स तक जाएंगे, हमारे सोसाइटी के लिए मेडल्स लेकर आएंगे. एंड वी आई बी वेरी वेरी हैप्पी एंड आई कंग्रेचुलेट वंस अगेन एकलव्य डिपार्टमेंट एंड माय बेस्ट विशेस टू ऑल द टीचर्स सिटिंग ओवर हियर. थैंक यू सो मच.
8: थैंक्स अ लॉट मैम. यू फील्ड दिस एटमॉस्फेयर इन द हॉल विद अ ग्रेट प्लेजर. The pleasure outside and the pleasure inside. Now, I welcome Kishor Chaudhary. Kishor Chaudhary, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी यावे. यानंतर मी रेडिओ मनभवनचे संचालक अमोलजी देशमुख यांना विनंती करते.
9: आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीणचंद्र जंगले सर, पितृतुल्य, मातृतुल्य सर्व शक्ती इथे बसलेल्या आहेत व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि क्रीडाप्रेमींनो, रेडिओ मनभावन 90.8 FM ची स्थापना मला इथे सांगावीशी वाटतं की 4 वर्षापूर्वी आदरणीय प्रज्ञावंत नंदकुमार पेंडाळे यांनी ह्या रेडिओची त्यांच्या संकल्पनेतून स्थापना झाली आणि आपण यशस्वी वाटचाल करतोय. 15 किलोमीटर पासून ते आता 150 देशापर्यंत हे रेडिओ पोहोचलेला आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो. क्रीडा क्षेत्राबद्दल रेडिओमध्ये एक आम्ही अर्धा तास रोजचा ठेवला होता, नंतर आम्ही विकली गेलो आणि तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक सर यांच्या संकल्पनेतून आम्ही एक अवेअरनेस ऍक्टिव्हिटी म्हणून जे काही क्रीडा क्षेत्रात चालतं, वर्षभरामध्ये काय चाललं, त्याच्यानंतर आठवड्यामध्ये काय आणि पुढच्या वर्षभरामध्ये काय काय घडामोडी होणार आहेत, कुठे कोणत्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, ह्या सर्व केसी अपडेटच्या अंतर्गत आम्ही ते ब्रॉडकास्ट करत होतो. ते आता कार्यक्रम बंद पडला. मी आता नवनियुक्त आमचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांना विनंती करेन की त्यांनी सुद्धा आता याच्यामध्ये लक्ष घालून हा कार्यक्रम जर पुढे चालवला तर जळगावातच नव्हे तर महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा क्रीडा जगताच्या सगळ्या अपडेट्स या ठिकाणी मिळतील. मी आभार मानेल बेलोरकर सरांचे, रणजित पाटील सरांचे, की ते जे काही मेडल्स मिळालेले विद्यार्थी आहेत, जे प्रशिक्षक आहेत, त्यांना रेडिओला घेऊन येतात, त्यांच्याकडे जे काही मान्यवर येतात त्यांनाही रेडिओला घेऊन येतात, त्यांच्या मुलाखती होतात आणि त्या मुलाखती आपण ब्रॉडकास्टिंग करतो आणि त्याच्यामुळे मुलांमध्ये जे ऐकणारा यूथ आहे तो सुद्धा आता आमच्याकडे आकृष्ट झालेला आहे. मी व्यवस्थापक मंडळाचे आमचे मान्यवर पितृतुल्य सर्वजण आहेत त्यांनाही विनंती करेल की आपले जेवढेही विभाग आहेत त्या विभागातल्या ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपल्या रेडिओवरून गेल्या पाहिजेत असं कंपल्शन सगळ्या डिपार्टमेंटला करावं, कारण की बाहेरच्या शाळा सुद्धा आपल्या इथे येतात. सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो, आमचे प्राचार्य सर यांचं सुद्धा आता चांगलं आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे, मुलंसुद्धा इंटर्नशिपसाठी येत आहेत आणि याच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होईल. क्रीडाचा हा क्रीडाचाच नव्हे तर विविध जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्यांचे सुद्धा कार्यक्रम या रेडिओवरून हवे ही अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.

0: डॉक्टर केतन नारखेडे सर, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.
1: आदरणीय व्यासपीठ, माननीय अध्यक्ष, व्यवस्थापन मंडळ सदस्य, सर्व विभाग प्रमुख, वेगवेगळ्या विभागांचे प्रमुख, माझे सहकारी आणि सगळे क्रीडाप्रेमी, आपल्याला या निमित्ताने मार्गदर्शन पण चांगल्या प्रकारे क्रीडा विषयाचं लाभणार आहे. आणि क्रीडा विषयासाठी बोलण्याचा काही अधिकारी नाही, त्यामुळे तुमच्या क्रीडा या विषयाच्या मार्गदर्शनामध्ये मी काही येऊ इच्छित नाही. परंतु खेळ मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. एवढं सुंदर संकुल आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा असं माननीय अध्यक्षांची जशी इच्छा आहे, तशीच बेलोरकर सर आणि त्यांच्या टीमची पण इच्छा आहे. मगाशी बेलोरकर सर शेअर करत होते की एवढं मोठं क्रीडा संकुल आहे, सकाळी चालतं संध्याकाळी चालतं, पण मधल्या वेळामध्ये एवढ्या ऍक्टिव्हिटी नसतात, मात्र सगळ्या शाळा कॉलेजेस मधल्या वेळामध्ये असतात. आणि तो सुवर्णमध्ये साधून त्यांनी ही संकल्पना विकसित करण्याचा मानस व्यक्त केलाय. व्हिजन खूप लॉंग आहे, ऑलिम्पिक वगैरे असा सगळा विषय आपण विचारात घेतोय. त्यांनी इच्छा व्यक्त केली की त्याच्या पात्रता फेरीत पण आपण गेलो तरी भरपूर झालं, परंतु आपण लॉंग व्हिजन ठेवून नक्कीच त्यामध्ये काहीतरी क्वालिफाय होऊन आपण काहीतरी पदक वगैरे मिळवण्याच्या दिशेने प्रयत्न जरूर केला पाहिजे आणि आपण सगळेजण करणार आहोत. या निमित्ताने सर्व क्रीडा प्रेमी एकत्र येतील, चिंतन मंथन करतील आणि त्यामधून आपलं क्रीडा संकुल अधिक विकसित होईल अशी आपण अपेक्षा करूया. आजच्या कार्यक्रमासाठी सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद.
0: त्यानंतर आपली मॅनेजमेंट टीम जी सगळी आहे, ज्यांच्यामुळे म्हणजे ज्युनियर कॉलेज असेल किंवा सिनियर कॉलेज असेल किंवा बीकेड कॉलेज असेल, तिथले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत. मी सर्वप्रथम यांच्यावर आमंत्रित करते डॉक्टर जुगल किशोर दुबे. आपण सत्कार स्वीकारायचा आहे. ऍडव्होकेट प्रवीण चंद्र जल्ले यांना विनंती आपण सन्मान करावा. जुगल किशोर दुबे आपण चेअरमन जिमखाना समिती मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव आपला स्वागत आणि सन्मान करत आहेत. ऍडव्होकेट प्रवीण चंद्र जंगले यानंतर केसीए सोसायटी आणि स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील समन्वय साधण्यासाठी समन्वयक स्वाती बरहटे आपणास देखील विनंती, आपण कृपया मंचावर यावे. सुषमा कंची मॅडम आपणास विनंती, आपण स्वाती बरहटे यांचा सत्कार करावा. यानंतर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य राजेश्री महाजन आपणास विनंती, आपण सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. कंची मॅडम आपणच त्यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. यानंतर मी विनंती करेन पर्यवेक्षिका शिल्पा सरोदे आपण सत्कार स्वीकारावा. सुषमा कंची आपण सत्कार करणार आहात. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक शिल्पा सरोदे. यानंतर समन्वयक उमेश पाटील कला आणि वाणिज्य विभाग स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक उमेश पाटील आपण सत्कार स्वीकारणार आहात. सत्कार करणार आहे डॉक्टर अशोक राणे सर. यानंतर स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय सायन्स विज्ञान विभाग समन्वयक गुणवंत वंजारी डॉक्टर केतन नारखेडे सर आपणास विनंती, आपण सत्कार करावा. यानंतर प्राध्यापक प्रणव बेलोरकर सत्कार डॉक्टर केतन चौधरी आपणास विनंती, आपण प्रणव बेलोरकर यांचा सत्कार करावा. ही सगळी आयोजन समिती आहे आपल्या आजच्या एक दिवसीय इर्तिकाद सर सचिन निकम सर आपणास विनंती, आपण इर्तिकाद सरांचा सत्कार आणि सन्मान करावा. यानंतर आकाश धनगर सर, किशोर चौधरी सर आपणास विनंती, किशोर चौधरी आपणास विनंती, आपण आकाश धनगर यांचा सत्कार करावा. यानंतर आकाश बिवाल, मी देशमुख सर मनभावांचे संचालक अमोलजी देशमुख यांना विनंती करते, आकाश बिवाल यांचा सत्कार करावा. यानंतर योगेश महाजन, श्रीकृष्ण बेलोरकर सर आपणास विनंती, आपण योगेश महाजन यांचा सत्कार करावा. आपण ओरियन सीबीएसई स्कूल मध्ये आहोत. नितीन चौधरी आपणास विनंती, सुषमा कंची मॅडम आपणास विनंती, आपण नितीन चौधरी यांचा सत्कार करावा. आणि यानंतर अंजली वन्नापुरे मॅडम आपणास विनंती, आपण मंचावरी आहे. सुषमा कंची मॅडम यांना विनंती, आपण अंजली मॅडमचा सत्कार करावा. स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉक्टर रणजित पाटील सर आपणास विनंती, आपण देखील सत्काराचा सन्मानाचा स्वीकार करावा. सत्कार करतील ऍडव्होकेट प्रवीणचंद्र जंगले सर.
2: जे आपण सुंदर असं सूत्रसंचालन ऐकतो अशा आमच्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर श्रद्धा पाटील मॅडम यांचं स्वागत आणि सत्कार प्रिन्सिपल सुषमा कंची मॅडम यांनी करावाची विनंती करतो. निलेश खडके सर यांनी या तांत्रिक बाबी या संपूर्ण या कार्यशाळेचा सांभाळला आहे. मी प्राचार्य केतन आखेडे सर यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करावा. त्यानंतर राजेंद्रजी नारखेडे नारखेडे सर यांनी आमच्या कार्यशाळेचा संपूर्ण आर्थिक भार सांभाळलेला आहे. मी केतन नारखेडे सर बरोबर प्राचार्य यांना विनंती करतो की यांचा सत्कार करावा. आमच्या या संपूर्ण कार्यशाळेचे प्रमुख आणि आमचे गुरुवर्य त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हे संपूर्ण कार्य पार पाडत असतो. तसंच आता नुकताच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील क्रीडा संचालकाचा पुरस्कार प्राप्त झाला. आमचे गुरुवर्य डॉक्टर श्रीकृष्ण बेलकर सर यांचं स्वागत आणि सत्कार ऍडव्होकेट प्रवीणचंद्र जंगले सर यांनी करावा अशी विनंती करतो.

संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय क्रीडा विषयक कार्यशाळेच्या या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे सहसचिव आदरणीय प्रवीणचंद जंगले सर, या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले क्रीडा अधिकारी आदरणीय चौधरी सर, निकम सर, मुझे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर केतन नारकडे, बीड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर केतन चौधरी, ओरियन सीबीएसई स्कूलच्या प्रिन्सिपल सुषमा कंची मॅडम, एकलव्य क्रीडा संकुलचे प्रशासकीय अधिकारी आणि मुझे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्रीकृष्ण बेलोरकर सर, मनभावन कम्युनिटी रेडिओचे संचालक देशमुख सर, त्याचबरोबर या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आयोजन करणारी सर्व टीम, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे सर्व ज्येष्ठ शिक्षक, विविध शाळांमधून असलेले क्रीडा शिक्षक आणि बीपीएड आणि एमपीएडचे सेकंड इयरचे विद्यार्थी बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार. खूप चांगलं वातावरण आहे आणि मी तर नेहमी विद्यार्थ्यांशी बोलतो की बीपीएडच्या विद्यार्थ्यांसारखा आनंद कोणालाच नाही, एमपीएडच्या विद्यार्थ्यांसारखा आनंद कोणालाच नाही, किंवा क्रीडा शिक्षकांसारखा आनंद कोणालाच नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना स्वतः पण खेळायला मिळतं, त्यांच्या विद्यार्थ्यांना पण खेळवायला मिळतं, त्याचा त्यांना स्वतः खेळता खेळता पगार पण मिळतो. आणि मी जे ऑब्झर्व केलं 10 वर्षांमध्ये बीपीएड बीएडला जोडल्यापासून, तर या क्रीडा क्षेत्रामध्ये गुरु आणि शिष्य हे जे नातं आहे हे खूप चांगल्या रीतीने विकसित होतं, रुंदिंगत होतं. जो जो विद्यार्थी क्रीडा मार्गदर्शक शिक्षकांना आमच्या प्राध्यापकांना भेटायला यायचा तो पहिल्यांदा त्यांच्या पायावर नतमस्तक व्हायचा. शेजारी प्रिन्सिपल उभा असला तरी काही हरकत नाही, पण आधी गुरु आहे ना. संत कबीरांनी म्हटलंय, पोती पडपड करवाईन पंडित होय, पहिले गुरु जो गोविंद देव बताय. म्हणून हे जे नातं आहे हे नुसतं नातं नाही आहे, यातून मिळणारी जी ऊर्जा आहे, प्रशिक्षक किंवा गुरुकडून मिळणारी जी ऊर्जा आहे ती विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होते आणि ती ऊर्जा त्यांना खेळामध्ये त्यांचं मनोबल वाढवते, कॉन्फिडन्स वाढवते. खेळामध्ये फिजिकल फिटनेस आवश्यकच आहे, नॉलेज पण आवश्यकच आहे आणि टीम स्पिरिटसाठी भावनिक संबंध पण आवश्यक आहे, ज्याला आपण एज्युकेशनचं ब्लूमची टेक्झोनॉमी असं म्हणतो. कॉग्निटिव्ह डोमेन, अफेक्टिव्ह डोमेन आणि सायकोमोटर डोमेन, या तिघांचं एकत्रीकरण, याचं प्रत्यक्ष चित्र, लाईव्ह चित्र बघायचं असेल तर ते मॅच असं मी बघतो. आणि आज जगामध्ये सरांनी म्हटलं की 10 वर्ष हा सुवर्ण काळ आहे, खरंच तो सुवर्ण काळ आहे. $2000 पण तिकीट मिळत नव्हतं न्यू जर्सीचं फायनल फिफाचं. $2000 म्हणजे किती रुपये झाले तुम्ही करा, हे आताची 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की क्रीडा क्षेत्रामध्ये असलेले जे बदल आहेत, क्रीडा क्षेत्रात असलेलं जे रेकॉर्ड आहे, जे प्रावीण्य आहे, जे उत्तम असं असलेलं स्किल आहे, ते स्किल बघायला पण खूप आवडतं. किती रिपीट व्हिडिओ आपण बघतो आहे ना, स्पोर्ट्स मॅचेस पुन्हा पुन्हा मॅचेस दाखवले जातात. त्याचं कारण असं आहे की त्या खेळाडूंकडे असलेलं स्किल ऑब्झर्व करा, ते स्किल आत्मसात करा आणि त्या स्किल्सचं रेकग्निशन करा. हे आपल्या बीपीएड एमपीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठं असं सोल्युशन आहे. आणि बीपीएड एमपीएडचे विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी खूप मोठा विजनरी आहे, ते पण मी ऑब्झर्व केलं की मला माझा विद्यार्थी घडवायचाच आहे, मला पण घडायचं आहे, नोकरी पण मिळवायची आहे, माझी स्वतःची काही अशी अकॅडमी पण डेव्हलप करायची आहे आणि मला माझं रेकॉग्निशन मिळवायचंय. हा जो मोठा विकासाचा भाग आहे जीवनातला, हा क्रीडा क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. बेलोरकर सरांचं कौतुक म्हणून नाही करत, मुझे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक म्हणून पण काम करत आहेत, एकलव्य क्रीडा संकुलचे प्रशासकीय अधिकारी पण म्हणून काम करत आहेत, या सगळ्या शाखांमध्ये असलेलं स्पोर्ट्स कल्चर डेव्हलपमेंट साठी पण काम करत आहेत, या

0: त्यांचा परिपाक म्हणूनच कदाचित विद्यापीठाने काल त्यांना उत्कृष्ट क्रीडा संचालकाचा पुरस्कार मिळाला. आणि हे सगळं करत असताना आपण आपला स्वतःचा वेळ किती द्यावा त्याला काही मर्यादा नाही, यासाठी सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप कौतुक आहे. आपलं हे जे कॉम्प्लेक्स आहे एकलव्य क्रीडा संकुल, इथं काय नाहीये, विद्यार्थी मागतात त्यापेक्षा जास्त आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे ऍज वेल ऍज ह्युमन रिसोर्स आणि कोचिंग पण त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि फीचा विचार केला तर फारच निग्लिजिबल आहे. आता तर फुकटचीच ऑफर केली आहे सरांनी शाळांच्या विद्यार्थ्यांना, त्यांची मॅडमच्या विद्यार्थ्यांची लॉटरीच लागली. याचा अर्थ असा आहे की आपण खूप देण्याचा प्रयत्न करतोय, विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतोय, विद्यार्थी केंद्रित असं आपलं केसीचं शैक्षणिक विजन आहे. संस्थेचे जे अध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाडे, त्यांचा स्पोर्ट्समध्ये खूपच मोठा इंटरेस्ट आहे आणि जिल्हा स्तरावर एवढं मोठं क्रीडा संकुल दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी नाहीये. आणि संस्थेने आणि थोड्याफार कॉलेजेसच्या माध्यमातून हे एवढं मोठं क्रीडा संकुल विकसित केलंय. नुसतं विकसित नाही केलेलं, ते अप टू द मार्क आहे, अप टू द इंटरनॅशनल क्रायटेरियाज त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि त्यातून बाकीचे पण विद्यार्थी आणि कम्युनिटी पण त्याचा लाभ घेत आहे. आणि आता 9 ते 5 मधला शेड्यूलसाठी सर हे खूप चांगलं विजन मांडतायत, त्यात निश्चितच त्यांना यश मिळेल आणि विद्यार्थ्यांचा खूप फायदा होईल. विद्यार्थ्यांची फिजिकल फिटनेस स्पोर्ट्समुळे वाढणार आहे. आज सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, तुम्हाला, आम्हाला सगळ्या गोष्टींना एका गोष्टीचा खूप त्रास आहे आणि तो आहे ट्रेस. आणि ट्रेस रिलीजचं मेडिसिन आहे स्पोर्ट्स. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं ट्रेस रिलीज करायचं असेल तर मेडिसिन आहे स्पोर्ट्स आणि ग्राउंड. आणि त्या ग्राउंडवर आल्यानंतर तो सगळं विसरतो. त्याच्यामध्ये असलेल्या ज्या उर्मी आहेत, ऊर्जा आहेत, त्या आपोआप वृद्धिंगत व्हायला लागतात, खेळायला लागतात. आणि या पद्धतीचं वातावरण विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून मिळाल्यानंतर ते अपग्रेड होतं. शाळेच्या स्तरावरच्या ज्या शासनाच्या स्पर्धा आहेत, आणखी इतर स्पर्धा आहेत, महाविद्यालय आल्यानंतर विद्यापीठ, आंतरविद्यापीठ, विभाग, नॅशनल, या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत, या कॉम्पिटिशन्समध्ये या मुलांना एक पाथ तयार होणार आहे आणि त्याचा एक पथदर्शी त्यांचा स्पोर्ट्स फिटनेस त्यांची तयार झाली की मग पुढे त्यांना त्यात अधिक चांगले यश संपादन करता येईल. आता प्रत्येक गोष्टीचं क्रेडेन्शियल आहे. मी तर मॅडमला पण विनंती करेल, स्कूलच्या प्रिन्सिपलला विनंती करेल, 10वीमध्ये जर त्याने कुठल्या स्पर्धेत विनर असेल तर त्याला बोर्ड क्रेडिट्स देत आहे ना. विद्यापीठामध्ये पण, डिस्ट्रिक्ट पण, स्टेट पण, विद्यापीठात पण त्याचं विनर टीम असेल तर त्याला त्याचं क्रेडिट मिळतं. एनएसएसला पण क्रेडिट मिळतं. मी तर शाळेत मॅडमला पण म्हणेल, तो जर दुसरीचा जरी मुलगा असेल, 5वीचा मुलगा असेल आणि त्या या कुठल्या स्पर्धांमध्ये त्याने भाग घेऊन विनिंग झालेला असेल तर त्या मॅडमने मगाशी उल्लेख केला एनईपी 2020 आपलं प्रगती पुस्तक 2 पेजेसचं असायचं का, इथं 1च पानाचं असायचं पोस्ट कार्ड सारखं. मॅडमच्या विद्यार्थ्यांचं प्रगती पुस्तक आता 56 पेजेसचं आहे. आणि त्या प्रगती पुस्तकामध्ये विद्यार्थ्याच्या या अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजचं पण रेकॉर्ड आणि त्याचं क्रेडेन्शियल किंवा ग्रेड्स त्याला अवॉर्ड झाल्या तर दॅट विल बी इनोव्हेटिव्ह फॉर युअर स्कूल असं मला वाटतं. आणि या दृष्टीने आपण कॉलेजेस पण आता आपली इथं ऑटोनॉमस कॉलेजचे 2 प्राचार्य बसलेले आहेत, आणखी दुसरे 2 प्राचार्य दुसरीकडे आहेत, तर त्या ऑटोनॉमस कॉलेजचे जे आपले गुणपत्रक आहेत त्या गुणपत्रकांमध्ये पण ऍडिशनल क्रेडेन्शियल्स किंवा स्वतंत्रपणे त्यांचं सर्टिफिकेशन त्यांच्या एकूण क्रेडेन्शियलमध्ये जर आलं. आणि जसं विद्यापीठ पदवी देतं, आपण 5 झाल्यावर आपल्याला गुणपत्रक मिळतं, तसं ऑटोनॉमस असल्यामुळे या 4 वर्षात FYSY TY आणि 4th year पण आला होता, किंवा 3 वर्षात त्याचं काय क्रेडेन्शियल्स आहे, कल्चर मधले, स्पोर्ट्स मधले, कॉम्पिटिशन्स मधले, वेगवेगळ्या अचीवमेंट्स मधले, त्याचं पण त्याला एक प्रोग्रेस कार्ड या ऑटोनॉमस कॉलेजने कुठेतरी त्याची नोंद व्हावी आणि द्यावी. दुसरीकडे आपण बघितलं विदेशातल्या शाळांमध्ये तर 9वी 10वी आणि 11वी 12वी त्याला ग्रेड म्हणतात ते. 9, 10, 11, 12 ग्रेडवर आधारित त्यांना पुढचं ऍडमिशन्स मिळते. सीटी त्यांच्याकडे पण आहे, पण या 9, 10, 11, 12 क्रेडेन्शियल्स विचारात घेऊन त्यांना त्यांचे कॉलेजेस आणि त्यांचे प्रोग्राम्स आणि वेगवेगळे कोर्सेसला त्यांना प्रवेश मिळतो. तर त्याचं नोंद पण आपल्याला वेगळ्या पद्धतीने घेता येईल, किंवा खूप चांगल्या पद्धतीने KCA ने ERP सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ते लॉग इन आहे, त्याच्या लॉग इन मध्ये ते क्रेडेन्शियल्स कसे ट्रान्सफर करता येतील याचा पण विचार आपण करू शकू. आणि हे जे आपले भावी क्रीडा शिक्षक बसलेले आहेत, क्रीडा संचालक आहेत किंवा प्लेयर्स आहेत, त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल आणि आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना पण फायदा होईल. खेळातून फिजिकल फिटनेसच्या सोबत सरांनी मागे खूप चांगलं वर्कशॉप घेतलं होतं, मला ते खूप आवडलं होतं. न्यूट्रिशन्स, खेळायचं आहे पण फिटनेस नाही आहे, तब्येत नाही आहे, बारकासं आहे आणि काय धावणार, काय कुस्ती खेळणार, काय कबड्डी खेळणार, तर त्यासाठी खेळासाठी आवश्यक असलेले न्यूट्रिशन्स काय पाहिजे, त्याचं फूड कंटेंट काय असलं पाहिजे, फूड हॅबिट्स काय असल्या पाहिजे, त्याचे टायमिंग्स काय असलं पाहिजे, या संदर्भातलं पण मार्गदर्शन आपल्या अभ्यासक्रमात तर आहेच बीपीएड एमपीएडच्या, पण या कार्यशाळेच्या निमित्ताने पण कुठेतरी त्याचा आढावा आला तर अधिक चांगलं होईल. आणि मग ह्या सगळ्या बाबी जर आपल्याला मिळत गेल्या तर विद्यार्थी स्वतः पण त्याचं फिटनेस वाढवेल आणि त्याच्या कोच, त्याचे क्रीडा शिक्षक आणि त्याला मिळणारं इन्व्हायरमेंट यातून त्याचे अचीवमेंट सातत्याने वाढतील. हे यासाठी सांगतोय की आताचा जो काळ आहे हा मल्टी डायमेन्शनल पर्सनॅलिटीज आहे. नुसतं अभ्यासी पुस्तक आणि अभ्यासी क्रीडा, पुस्तकी क्रीडा असा नाहीये. आणि ज्याच्याकडे मल्टी डायमेन्शन्स असेल त्याला खूप चांगल्या प्रकारचं लाईफस्टाईल त्याला मिळते. आपण पाहतो आहोत वेगवेगळ्या ज्या टीम्स आहेत, नॅशनल, इंटरनॅशनल किंवा आणखी वेगवेगळ्या क्लब्सच्या माध्यमातून, इंडियामध्ये क्लब्स कमी आहेत पण तरी पण आता खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे, ते कुठल्या तरी बँक, रेल्वे, एअर इंडिया त्यांना अपॉइंट करते आणि आयुष्यभर ते खेळत असतात. किती मस्त नोकरी आहे, खेळायचंय आणि खूप चांगल्या इन्स्टिट्यूट मधून चांगलं सॅलरी मिळायचं, रेकॉग्निशन मिळायचं, अचीवमेंट मिळायचं आणि नाव पण मिळायचं. तर या सगळ्या बाबी ह्या आकर्षण नाही, यासाठी मेहनत खूप महत्वाची आहे. आणि खेळामध्ये एक गोष्ट आहे, मग अशी केतन सर बोलले होते, निष्ठा आणि त्याला सातत्य. निष्ठा आणि सातत्य असेल आणि त्यासाठी पेशन्स पाहिजे. एखादी टीम मध्ये आपण हरलो, एखादी मॅच हरलो तर लगेच नाराज व्हायचं कारण नाही, पेशन्स पाहिजे खूप, है ना. हा पेशन्स असेल तर क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थी, आपले खेळाडू खूप चांगल्या रीतीने विकसित होऊ शकतात. आणि या सर्व गुणांचा विचार आपल्या या कार्यशाळेतून, वेगवेगळ्या विचारांच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. बीज भाषण खूप मोठं लांब करता येईल, तेवढं करायचं नाही आहे. बाकीचे पण वर्कशॉप या ठिकाणी आहेत, महत्वाचे आहेत. बाकीचे पण स्पीकर खूप महत्वाचे आहेत, दिवसभराचे स्पीकर महत्वाचे आहेत. आणि हे सगळं मी याच्यासाठी सांगतोय की मी हे निरीक्षण केलंय आणि निरीक्षणाच्या माध्यमातून आपले गेल्या 2 वर्षापूर्वी बीपीएड एमपीएडचे 2 विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा शिव छत्रपती पुरस्कार पास आउट झाल्यावर मिळाला, रेखा धनकर आणि पाटील प्रितीश, सॉफ्टबॉल मध्ये आणि हँडबॉल मध्ये. आणि त्याच्या आधी पण 2 विद्यार्थ्यांना मिळालं. आपले एमपीएडचे 3 विद्यार्थी दुबई आणि कतारला स्कूल टीचर आणि कोच म्हणून काम करत आहेत, त्यांच्या सॅलरी आणि फॅसिलिटी तुम्हाला सांगतील सर के वादळे, प्रणव सर सांगतील की ज्या माध्यमातून केवळ त्यांचंच रेकग्निशन नाही झालं, 5 वर्ष झाले त्यांना, 6 वर्ष झाले, ते गेले जाता 8 दिवसापूर्वी नाही गेले, 5-6 वर्षापासून तिथे काम करत आहेत. आणि ते म्हणतात सर खूप चांगले विद्यार्थी द्या, मी तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांची लाईन लावतो. कायम निरोप आहे, स्टँडिंग निरोप आहे त्यांचा, बेलोरकर सरांना. तर हे मोठं विजन आहे, हे विजन ठेवून तुम्ही काम करा. सर देशाच्या बाहेर कशा वाढवा, देशातच काम, देशात करा, देशाच्या बाहेर पण करा. स्पोर्ट्सला असे लिमिटेशन्स नाही आहेत, है ना. आपण पाहतोय आयपीएल आहे आणि कुठल्या वेगवेगळ्या देशांमधले खेळाडू आपल्या आयपीएल मध्ये खेळत आहेत, है की नाही. त्यांनी असं नाही म्हटलं की इंडियाचं आयपीएल आहे आम्ही नाही येत, असं नाही म्हटलं त्यांनी. म्हणून आपण खूप लोकल टू ग्लोबल आणि ग्लोबल टू लोकल हे विजन स्पोर्ट्स मध्ये ठेवा आणि आपल्या अबिलिटीज वाढवा. तुम्हाला काय फॅसिलिटीज पाहिजे असेल बेलोरकर सरांना सांगा, ज्युनियर बेलोरकर सरांना सांगा, ते तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज स्पोर्ट्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देतील, त्यांची टीम उपलब्ध करून देईल. दादांनी तर सगळंच कॉम्प्लेक्स विकसित करून दिलेला आहेच, पण ऍक्च्युअल त्याचं युटिलायझेशन आणि 1-to-1 अप्रोच जो असेल तो खूप महत्वाचा आहे. आणि विद्यार्थ्यांना मी सांगेल की आपल्याला काही अडचणी असतील स्पोर्ट्सच्या डेव्हलपमेंट मधल्या तर ते सांगायला संकोच करू नका. मी मग अशी सांगितलं की स्पोर्ट्स मध्ये नातं कोणतं आहे, गुरु शिष्याचं नातं आहे, आणि ते अधिक विकसित केलं तर तुमची ऍबिलिटी निश्चितच वाढणार आहे, तुमचा विकास होणार आहे. खूप मोठं विजन पहा, खूप मोठं स्वप्न पहा आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी सातत्य आणि हार्डवर्क ठेवा. लोक ते मॅच जिंकली की वर्तमानपत्रामध्ये बातमी येते दुसऱ्या दिवशी, ते विनरची बातमी येते आणि त्यांना इतके 343 कोटी मिळाले. अरे पण मग ते इतके आयुष्यभर ते काम करतायत ना, त्यांना इतके विनरला एवढे मिळाले, रनरला एवढे मिळाले, पण त्यांची त्यातली मेहनत खूप महत्वाची आहे. त्यांचं पर्सनल शेड्यूल शून्य आहे. त्याच काकाच्या मुलीचा साखरपुडा आहे, तुम्हाला जायचंय, मी येणार नाही मॅचला, असं नाही आहे त्यांचं पर्सनल शेड्यूल. त्याच्यासाठी सातत्य, डिओशन, डेडिकेशन खूप महत्वाचं आहे, तेव्हा ते आकडे आपणाला दिसतात. म्हणून हे मोठं मोठं क्षेत्र आहे, आता ते व्यापक झालंय. आणि सुदैवाने डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे, काय म्हणू आपण, सोशल मीडिया शब्द नाही वापरणार, डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला वेगवेगळ्या खेळाडूंच्या वेगवेगळ्या स्किल्सची माहिती नेटवर अव्हेलेबल आहे आणि बाकीच्या पण आपल्याला पर्सनल कोचिंग मधून ते अव्हेलेबल होणार आहे. त्याचा विचार करा, आपण कुठे फिट होतो तो मार्ग निवडा, आपली पायवाट आपण स्वतः तयार करा, दुसऱ्याची पायवाट बघा पण आपली पायवाट आपण स्वतः तयार करा, तर तुम्हाला यश निश्चित आहे. तुम्हाला या कार्यशाळेच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो. मला नेहमी हेवा वाटतो क्रीडा शिक्षकांचा की त्यांना खेळायलाही भेटतं आणि पगारही भेटतो म्हणून, आणि तुम्हाला पण ते मिळावं म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, कार्यशाळेला शुभेच्छा देतो. आणि सरांचा हा जो प्रयत्न आहे स्कूल्स आणि एकलव्य क्रीडा संकुल, मी स्कूलचं थोडं काम बघतोय, मला जे शक्य असेल किंवा दादांनी असाइन केलं असेल ते, जेणेकरून चांगल्या विद्यार्थ्यांना या स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीचा लाभ झाला पाहिजे, वेगवेगळ्या सप्तकलांचा लाभ झाला पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स यांचा लाभ झाला पाहिजे. आताच नवीन एक प्रोजेक्ट मॅडम आणि आम्ही डिस्कस करतोय दादांची परवानगी, त्यासाठी आम्ही घेणार आहोत की मुलांचं ब्रेन मॅपिंग करायचंय. मग अशी उल्लेख केला, लेफ्ट हँड राईट हँड दोन्ही हँड मॅडमनेच केला, की ब्रेनचे सगळे फॅक्टर्स तुमचे ऍक्टिव्ह होतात आणि त्यातून तुमची ऊर्जा आणि ऍबिलिटी वाढते. ते स्किल मॅपिंग आणि सायकोलॉजिकल टेस्टिंग पण आपण विद्यार्थ्यांचं करणार आहोत. ते आपण विद्यार्थ्यांच्या केलं तर यांचा कल कळेल आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये ते अधिक चांग, कोणत्या खेळात प्रावीण्य मिळवू शकतील. आणि त्या दृष्टीने आपण कार्यरत राहा. बेलोरकर सरांना खूप शुभेच्छा देतो की त्यांचा हा प्रोजेक्ट खूप चांगला यशस्वी आणि सक्सेस व्हावा. आणि आपण आपलेच विद्यार्थी आणि आपलेच सर्व शिक्षक आहे, तरी सरांनी म्हटलं की बीज भाषण द्यायचंय. बीज भाषण नाही हे माझं मनगत आहे, मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला आणि मला यासाठी सरांनी बोलवलं, म्हणून सरांचे आभार मानतो, त्यांच्या सर्व टीमला शुभेच्छा देतो आणि थांबतो.
1: सर, तुम्ही आता बोलताना उल्लेख केला की आपण बीज भाषण देत नाही आहात, आपलं मनोबल व्यक्त करत आहात, कारण इथं असलेले तुमचे विद्यार्थी आहेत. खरं आहे, कारण की मी पण सरांची विद्यार्थिनी आहे आणि इथं बसलेल्या अनेक मान्यवरांची मी विद्यार्थिनी आहे. मी मुलजियन आहे. मुलजियन म्हणजे ही एक मोठी नौका आहे आणि या नौकेत फक्त तुम्हाला यायचंय, बसायचंय, थोडेसेच कष्ट घ्या, तुम्हाला आपोआप पहिल्या तीरावर जाता येईल आणि स्वतःच काय अचीव करायचं असेल ते तुम्हाला मिळेल. आणि त्यासाठी आपली ही संस्था झटत असते. आपण सगळे शिक्षण घेऊन काम करणार आहोत, कारण आपल्याला वरिष्ठांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभणार आहे. टुगेदर वी कॅन चेंज द वर्ल्ड. आपल्याला त्यासाठी सज्ज व्हायचं आहे. यानंतर आपण वळणार आहोत अध्यक्षीय मनोगताकडे. एक छोटीशी विश्रांती घेऊया, कारण लाईट गेली आहे. 2 मिनिटाचा पॉज घेतलाय. इथे लाईट आहे त्यामुळे आपण ऐकू नक्कीच शकतो. अध्यक्षीय भाषण आपण ऐकणार आहोत. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर निमंत्रित करते ऍडव्होकेट प्रवीण चंद्रजी जंगले यांना.
2: सन्माननीय व्यासपीठ, क्रीडाप्रेमी, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक, विद्यार्थी, व्यासपीठावर उपस्थित पाहुणे मंडळी आणि आपण सर्व, सर्वप्रथम या कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. ते केव्हाच झालं आणि खरं म्हणजे ही कार्यशाळेची ही अशी अशा तऱ्हेची संकल्पना, फार चांगली संकल्पना दादांनी मांडली की आपले प्रशिक्षक, आपले शिक्षक आणि त्यांनी आपल्याच विद्यार्थ्यांना, खालच्या विद्यार्थ्यांना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तयार करायचं. आणि हे तयार करत असताना एक चांगल्यापैकी क्रीडा संस्कृती कशी रुजेल याकडे लक्ष देण्याचं कार्य काम खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी ने करते आहे. मला माहिती आहे बेलोरकर सरांचा उत्साह फार दांड असतो, अनेक प्रकारचे प्रोजेक्ट, अनेक प्रकारचे स्पोर्ट्स, अनेक प्रकारचे उपक्रम ते घेत असतात. आणि ह्या प्रिमायसेसला केसीच्या या आवारात सतत काहीतरी व्हायब्रंट असं चालू असतं आणि खेळाचं आत्माच तो आहे. खेळाचा आत्मा म्हणजे नेहमी व्हायब्रंट असणं हाच खेळाचा आत्मा आहे. आणि तुम्ही सर्व त्यामध्ये आता रुजता आहात, रुजल्यात. एकच गोष्ट सांगेल, तुमच्या हातात विद्यार्थ्यांना संधी देण्याचं काम आहे. बरोबर विद्यार्थी निवडणं, त्याला संधी मिळणं आणि त्याला संधी देणं हे तुमचं काम आहे. तुमची दृष्टी तशी पाहिजे आणि त्या दृष्टीनं आकलन करून कोण विद्यार्थी कशात पुढे जाईल या पद्धतीनं आपण पाहिलं पाहिजे. कारण आपल्यासमोर हे 10 वर्षाचं व्हिजन मांडलेलं आहे आणि ऑलिम्पिकचं फार मोठा गोल आहे. पोहोचू जिथपर्यंत पोहोचायचं तिथपर्यंत, पण मोठा गोल ठेवणं हेच पहिल्यांदा खूप धाडसाचं काम आहे आणि ते धारिष्ट आपण सगळे मिळून दाखवत आहेत. या सगळ्या स्पोर्ट्सच्या बरोबर सरांनी सांगितलं की निष्ठा महत्वाची आहे. मी त्याबरोबर असं म्हणेन की 2 गोष्टी फार स्पोर्ट्समध्ये महत्वाच्या असतात पुढे जाण्यासाठी, सराव आणि सातत्य. सातत्य आणि सराव, ससा म्हणतात त्याला. अशा तऱ्हेचं ससा टेक्निक आपण आत्मसात करा, आपण आपल्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते द्या. आणि त्या दृष्टीनं केंद्र सरकार जे प्रयत्न करत आहे की क्रीडा संस्कृती अगदी खालपर्यंत रुजावी, शालेय शिक्षणापर्यंत आणि ग्रामीण भागापर्यंत जावी, अशा तऱ्हेचे जे स्पोर्ट्स विभागाचे प्रयत्न चालू आहे. तालुका लेवलला सुद्धा स्टेडियम वगैरेचं प्रकल्प आहेत, प्रोजेक्ट आहेत. म्हणजे अशा तऱ्हेने क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या तऱ्हेनं चेंज आता येत आहेत, बदल आलेले आहेत आणि येऊ घातलेले आहेत आगामी काळात. ते बदल स्वीकारण्यासाठी, पेलण्यासाठी आपण तयार व्हावं. कारण जसं राणे सरांनी सांगितलं, बेलोरकर सरांनी सांगितलं की आपले विद्यार्थी कुठे कुठे जात आहेत, त्या सगळ्या भावी आपल्याला या आकर्षक योजना आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करायला पाहिजे, त्या दृष्टीनं आपण पुढे जाऊया. आपण हे क्रीडाविषयक कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे 1 दिवसीय. आतापर्यंत आपण केसी परिवाराच्या क्रीडा स्पर्धा सुद्धा घेत असतो. हे आणखीन एक पाऊल आपण त्याच्यापेक्षा पुढे जातोय. आणि त्याच्या अन्वये शाळांमधील जे काही विद्यार्थी चांगले असतील, घडणार असतील, त्यांना आतापासून आपण हात देऊया, मदत करूया आणि त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न आपण करूया. स्पोर्ट्स हा जीवनाचा फार अत्यंत महत्वाचा. मी कधी स्पोर्ट्समन नव्हतो, मी कधी खेळलोही नाही. काही खेळलो मी, खेळलो असेल तर आपला विटी दांडू खेळलो असेल कधी, पण बाकी मी काही खेळलो नाही. पण मला जसं सरांना हेवा वाटतो की स्पोर्ट्स टीचरचा हेवा वाटतो की खेळताही येतात, पगारही मिळतात, तर तसं मला दोन्ही बाबतीत हेवा वाटतो की मला खेळता आलं नाही आणि पगारही मिळाला नाही. पण तुम्ही भाग्यवान आहात आणि भाग्य आपल्या हातात असतं. असं कोणी भाग्य आणून देत नाही. आपण भाग्यशाली आहात की इतका चांगला कॉम्प्लेक्स आपल्याला मिळालेला आहे, इतकी चांगली संस्था आपल्याला मिळालेली आहे, व्हिजन असलेली, चांगल्यापैकी दृष्टी दूरदृष्टी असलेले संचालक आपल्यासोबत आहेत, समन्वयक आपल्यासोबत आहेत, मार्गदर्शक आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांचा आपण अवश्य लाभ घ्या, दुसऱ्याला सुद्धा लाभ द्या. खालती विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा आपला तो लाभ घडू द्या. एवढीच एक मी आपल्या सर्वांना आवाहन करीन. आणि आजचं हे तुमच्या आपलं हे जे चर्चा सत्र आहे, आपलं हे जे कार्यशाळा आहे, या कार्यशाळेला मी शुभेच्छा देतो. यशस्वी व्हावं आणि ही पहिली पायरी आपली, या पायरीपासून आपण आता सुरुवात करणार भरारी घ्यायला, पुढे पुढे जायला, आणि ही पायरी यशस्वी व्हावी अशी मी प्रार्थना करीन. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, बेलोरकर सरांना आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो, धन्यवाद.
1: धन्यवाद सर. खरोखर आपली केसी सोसायटी म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. तुम्ही एक गोष्ट मागा, क्रीडा मागा, तुम्हाला कला आपोआप मिळणार. तुम्ही शिक्षण मागा, त्याच्यासोबत कला क्रीडा मिळणार. त्यामुळे तुम्हाला ही गॉड गिफ्ट आहे की या ठिकाणी तुम्हाला आमच्या सारख्यांना सर्व्हिस मिळाली आहे आणि तुमच्या सारख्यांना या ठिकाणी शिक्षण मिळत आहे. आज ह्या एक दिवसीय क्रीडा विषयक ही जी कार्यशाळा आहे, या कार्यशाळेनिमित्त या ठिकाणी उपस्थित जे मान्यवर आहेत, जे शिक्षक आहेत, यांचे आभार प्रकट करायचे आहेत. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम यासाठी मी मंचावर आमंत्रित करते स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉक्टर रणजित पाटील यांना.
3: धन्यवाद मॅडम. आजच्या या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणून लाभले ऍडव्होकेट प्रवीण चंद्रजंग सर, सहसचिव केसी सोसायटी व्यवस्थापन मंडळ, त्यानंतर डॉक्टर अशोक राणे सर माजी सदस्य व्यवस्थापन मंडळ व केसी सोसायटी जळगाव, याचबरोबर आमचे सहकारी मित्र व आमचे या किशोर चौधरी सर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त राज्य मार्गदर्शक सॉफ्टवॉल्या खेळाचे, त्याचबरोबर सचिन निकम सर क्रीडा अधिकारी जे आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहेत, त्याचबरोबर बीपीएड कॉलेज बीएड कॉलेजचे प्राचार्य केतन नाकडे सर, ओरियन सीबीएसई स्कूलच्या प्रिन्सिपल सुषमा कंची मॅडम, मुझे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य केतन नाकडे सर, तसेच वन भवन चे संचालक अमोल देशमुख सर, आणि आमच्या दोघेही कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या जिमखाना समितीचे सदस्य, त्याचबरोबर विद्यार्थी, त्यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही।

भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन.
1: या जगात एखादी गोष्ट फक्त अमुक इतक्या प्रमाणातच आपल्या ठाई असली पाहिजे अशी काही मर्यादा का ठरलेली आहे? हे जग अनंत नाही काय? जीवनात भावनांच्या आणि त्याचबरोबर सुसंस्कृततेच्या आणि बुद्धीच्याही अनंत विकासाला पूर्ण वाव आहे. आमच्या ठाई हृदय आणि बुद्धी दोन्ही अमर्याद प्रमाणात येवोत, आमच्या जीवनात ती दोन्ही एकमेकाच्या हातात हात घालून समांतर भावे प्रवाहित होत. जगामध्ये दुःख आहे हे बहुधा सर्वच धर्मांना कळतं, पण ते सगळेच एक चूक करताना आढळतात, आणि ती म्हणजे ते सगळे कसे केवळ हृदयानेच चालवले जातात, भावनांनी वाहून जातात. या जगात दुःख आहे म्हणून ह्या जगाचा त्याग करा हा उपदेश फार थोर आहे, आणि तोच एकमेव सदुपदेश आहे यातही शंका नाही. जगाचा त्याग करा, सत्य आकळण्यासाठी असत्याचा त्याग करायला हवा, चांगल्याचा लाभ होण्यासाठी वाईटाचा त्याग करायला हवा, जीवनाची प्राप्ती होण्यासाठी मृत्यूचा त्याग करायला हवा, याविषयी दुमत असणं अर्थातच शक्य नाही. तरी पण जीवनातील दुःखांवर तोडगा म्हणून आपण आपले आजचे हे पंचेंद्रियगत जीवन, आपल्याला ठाऊक असलेलं हे जीवन सोडून द्यायला हवं, असाच जर या मताचा गर्भितार्थ असेल तर मग हे जीवन टाकून दिल्यानंतर आमच्या हाती काय उरलं? कारण जीवन म्हणजे आम्ही आज जे जगतो आहोत त्यापेक्षा वेगळं आणखीन काय? हेच जर आम्ही टाकून दिलं तर मग काय उरलं? पुढे ज्यावेळी आपण वेदांताच्या सखोल तात्विक भागाचं आलोचन करू त्यावेळी आपल्याला हे सगळं अधिक चांगलं कळून येईल. सध्या मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की केवळ वेदांतामध्येच आपल्याला या समस्येचा तर्कसंगत उलगडा आढळून येतो. इथे मी तुम्हाला वेदांताच्या उपदेशाचं सार सांगून ठेवतो, आणि ते हेच की जगाकडे आपण दिव्य चक्षुंनी म्हणजेच ब्रह्मदृष्टीनी बघायचं आहे. खरं पाहता वेदांताला जगाचा तिटकारा नाही. वेदांत खरोखर जग अजिबात उडवून देऊ इच्छित नाही. वेदांता इतकं जाज्वल्य वैराग्य आणखी कोणीच शिकवत नसेल, पण वेदांत आपल्याला शिकवत असलेलं वैराग्य शुष्क नाही. आम्हाला आत्महत्येस उद्युक्त करण्याचा वेदांताचा मानस नाही. मानवी जीवन सुख

पुन टाकणं वेदांताला अभिप्रेत नाही. वेदांतात सांगितलेल्या वैराग्याचा खरा अर्थ आहे जगाकडे ब्रह्मदृष्टीनं बघणं. आपल्याला जग ज्या स्वरूपाचं वाटतं, ज्या स्वरूपाचं जाणवतं, ज्या स्वरूपाचं भासतं, जगाच्या त्या स्वरूपाचा आपण त्याग करायचा असून मग ते खरोखर काय आहे हे जाणून घ्यायचं आहे. वेदांताची शिकवण ही अशी आहे, जगाकडे ब्रह्मदृष्टीने बघा, कारण वास्तविक दृष्ट्या ते ब्रह्माखेरीज आणखी काही नाहीच. ते वस्तुत स्वरूपतःच ब्रह्म आहे. वेदांतावरील आदिम अधिकृत ग्रंथ जी उपनिषद, त्यातील सर्वात प्राचीन अशा ईश नामक उपनिषदाचा आरंभच असा होतो, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. या जगात जे सगळं काही आहे ते सर्व आपण ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. आपण सर्व काही ईश्वरानं आच्छादून टाकायला हवं. जगातील दुःखांकडे आणि वाईटाकडे जाणून बुजून डोळे झाक करून सगळं काही मंगलमय आहे, सगळं काही सुखमय आहे, किंवा जे काही घडतंय ते सगळं चांगल्यासाठीच घडतंय असा भ्रम उराशी बाळगून तज्जन्य बेगडी आशावादानं आपण जग आच्छादायचं नाही, तर खरोखर प्रत्येक वस्तूत ईश्वर बघून आपण ईश्वरानं हे जग आच्छादायचं आहे. या अशा रीतीने आपण जगाचा त्याग करायचा आहे. आणि जगाचा असा त्याग केल्यानंतर काय शिल्लक उरतं? शिल्लक उरतो परमेश्वर. म्हणजे काय? म्हणजे असं, तुम्हाला पत्नी आहे असू द्या, तुम्ही तिला सोडून द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर तुम्ही आपल्या त्या पत्नीच्या ठाई ईश्वर बघायचा आहे. मुलाबाळांचा त्याग करायला हवा म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक देशातले काही नरपशु करतात त्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांना घरातून हाकलून का द्यायचं? नाही, मुळीच नाही. हा धर्म नव्हे, ही तर सैतानी. मुलाबाळांचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या ठाई ईश्वर बघायचा. असंच इतरही सर्व गोष्टींच्या विषयी, जीवनात आणि मरणात, सुखात आणि दुःखात प्रभू समभावे विद्यमान आहे. समस्त विश्वच भगवंतांनी भरलेलं आहे. फक्त डोळे उघडा आणि त्याला बघा. वेदांत शिकवतो ते हे.

0: सर्वांभूती भगवत दर्शन।
1: वेदांत शिकवतो ते हे, तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे, ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेलं आहे। या असल्या अनुमानानं उभारलेल्या जगाचा त्याग करा, ज्या जगाचा आपण आजवर विचार करत आलो आहोत, ज्या जगाला आपण इतके दिवस जळूप्रमाणे चिकटून आहोत, ज्याच्यावर आपली इतकी आसक्ती आहे, जे आपणच निर्माण केलेलं लटकं जग आहे, त्याचा त्याग करा। डोळे उघडा आणि बघा की आपण समजत असलेलं जग मुळी कधी अस्तित्वातच नव्हतं, ते तर आपल्याला पडत असलेलं स्वप्न होतं, ती माया होती। मायेनं झपाटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता, सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच, तोच मुलाबाळांमध्ये, तोच पत्नीत, तोच पतीत, तो चांगल्यात, तोच वाईटात, तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे, जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे। महाभयंकर विधान खरंच, पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो, हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो, हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो। वेदांताची सुरुवातच मुळी इथून होते। अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीनं बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू। कशाचीही इच्छा धरू नका, वासना बाळगू नका। आपण कष्टी कशामुळे होतो? आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना। तुम्ही कसली तरी वासना धरता, ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख। वासना नाही तिथे दुःखही नाही, पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे। माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे, म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे। या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही, खरंय, पण म्हणूनच त्यांचा कधी विकासही होत नाही। ह्या खुर्चीला काही वासना नाहीत म्हणून तिला कधी दुःखही भोगावं लागत नाही, पण ती नेहमी खुर्ची ती खुर्चीच राहते। सुख उपभोगण्यातही गौरव आहे आणि दुःख उपभोगण्यामध्येही गौरव आहे। साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे। आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे। दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो। आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का? माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो। मी काही बरोबर केलंय याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो, कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे। आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय। माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे। असो, तर वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं, पण वासना सोडून देणं, त्यांचा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडेजण नीट जाणत असतात। वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची? मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का? कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यंभावीच म्हणावायाचा, पण वस्तुतः तसं नाही। या समस्येचं उत्तर असं आहे, तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही, तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही। आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या। फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या। धनसंपत्ती ही वस्तुतः तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही, म्हणून तिच्याविषयी मालकीचा बोध माझेपणाची भावना बाळगू नका.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. रामकृष्ण हरी. ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा वाहत असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधी देतो. जीवन हे असंच असतं, थोडस सोसायचं आणि बरंच भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनी हसायचं असतं, सुखाबरोबरच दुःखालाही झेलायचं असतं, स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं असतं. जीवन हे असंच असतं. आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं, एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. म्हणून आव्हान हे एक संधी आहे असे समजायचं असतं. जीवन हे असंच असतं. रामकृष्ण हरी.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 13 ऑगस्ट हा दिवस मानवी जीवन मूल्य आणि मानवी शरीर वैविध्य जपण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे। जागतिक अवयव दिन, आपल्या मृत्यूनंतरही कुणाच्या तरी रूपात जिवंत राहण्याची, कोणाला तरी नवीन आयुष्य देण्याची संधी म्हणजे अवयवदान। अवयवदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून अवयवदानाचं महत्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जात असतो। एका व्यक्तीचे अवयवदान तब्बल 8 जणांचे प्राण वाचवू शकतं। आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन, इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे। जगातील डाव्या हाताचा वापर करणाऱ्या लोकांच्या अद्वितीयतेचा आणि कल्पकतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आजचा दिवस समर्पित आहे। महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि बराक ओबामा यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी डावखुरे असूनही जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। आज भारताच्या भूमीतील एका थोर शासिकेचा पुण्यस्मरण दिन आणि चित्रपटसृष्टीतील 2 महानायिकांचा खास दिवस आहे। 13 ऑगस्ट 1795 रोजी मालवा राज्याच्या महान शासक, आदर्श प्रशासक, अत्यंत न्यायप्रिय आणि अखंड भारतभरात मंदिरांचा, घाटांचा आणि अन्नछत्रांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जगाचा निरोप घेतला होता। त्यांनी दाखवून दिलेलं लोककल्याणकारी राज्यकारभाराचं मॉडेल आजही संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे। वैजयंतीमाला, हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अत्यंत सुप्रसिद्ध दिग्गज नृत्यांगना आणि अभिनेत्री वैजयंतीमाला यांचा वाढदिवस। भारतीय चित्रपटसृष्टीची पहिली फिमेल सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अद्भुत अभिनयाने आणि सौंदर्याने 3 दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती। आजचा मनभावन सुविचार, आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन तत्वज्ञानातून घेतलेला एक नितांत सुंदर विचार। सत्ता आणि अधिकार हे उपभोगासाठी नसतात, तर ते प्रजेच्या, समाजाच्या आणि वंचितांच्या सेवेसाठी असतात। जिथं कर्तव्य आणि न्याय श्रेष्ठ असतो, तिथेच खरी समृद्धी नांदते। आणि आजची बोधकथा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जेव्हा माळव्याच्या गादीवर बसल्या तेव्हा त्यांच्यासमोर अथांग राजकोष आणि संपत्ती होती, पण त्यांनी राजेशाही थाटमाट अनुभवण्याऐवजी अत्यंत साधं राहणीमान स्वीकारलं। त्या राज्याच्या तिजोरीतील एका पैशाचाही वापर स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी करत नसत। राज्यकारभाराच्या प्रत्येक सरकारी आदेशावर आणि पत्रावर त्या स्वतःच्या नावाऐवजी श्री शंकरार्पण असा शिक्का मारायच्या। त्या नेहमी म्हणायच्या, मी या राज्याची मालक नाही, तर भगवान महादेवाची एक साधी विश्वस्त आहे। हे राज्य आणि ही संपत्ती प्रजेची आहे। त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून सोमनाथ, काशी विश्वनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ ते अगदी रामेश्वरम पर्यंत संपूर्ण भारतात घाटांची उभारणी केली, अन्नछत्र सुरू केली आणि विहिरी खोदल्या। जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर न्यायाचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलाची गय न करता प्रजेला न्याय दिला। तेव्हा आपल्याकडे जे काही अधिकार, पैसा किंवा ज्ञान आहे त्याचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी न करता समाजातल्या लोकांच्या कल्याणासाठी करणं हीच खरी मानवसेवा आहे। श्रोते हो, आज 13 ऑगस्टचा हा गुरुवार आपल्याला खूप मोठा संदेश देतोय। अहिल्याबाई होळकरांचं उदात्त विचार असो किंवा अवयवदानाचा महान संकल्प, निसर्गाने आपल्याला जे काही दिलंय ते इतरांच्या कामात कसं येईल हा विचार करणं म्हणजे खरं जीणं। तेव्हा आज एक संकल्प करूया, आज आपण कोणाला तरी निस्वार्थपणे मदत करूया। डावखुऱ्या लोकांसारखं जर तुमच्यात काही वेगळेपण असेल तर त्याचा संकोच न बाळगता स्वतःच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगा। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या विचारात, कर्मात असते। जोपर्यंत तुमचं मन आणि कर्म शुद्ध आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।

13 ऑगस्ट श्रीराम समर्थ देहाचे भोग आणि आनंद तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही, पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोचतो, तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोचते. परमात्म्याने पाठवलेली दुखणी संकटे यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देह कष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकटे यांचाही तुम्ही का नाही म्हणू आनंद. पण परमात्मा आपला सर्वस्वी हित करता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे. परमात्म्यानेच झाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत. दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषपणाने भासते इतकेच. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. अनुसंधान कशाला म्हणावे. उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणेच होय. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो. देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता। घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब। केक कापला, फोटो झाले, हशा रंगला। दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या। तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया। धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे। अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय। नाही, मला ते जपायचंय। क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते। शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या। त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे। अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले। क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही। घरात शांतता पसरली। दोन्हीही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं। मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर। शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

0: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.
1: थ्रू देम यू फेस रियालिटी, सिक एक्झिस्टन्स, accentuate positivity in science, truth and seek just truth. All living creatures came into existence with four components: earth, sky, fire and air. Existence of living things is realized in this scientific truth due to the spirit, and of spirit due to energy. Mind consists of skans. Mind is made up of consciousness, science, rights and pains. So, mind, together with five skans, make a living body. Candle is a small symbol for knowing energy spirit. Lit candle keeps up fusion of energy and spirit to be appeared. Earth is a significant element. Limbs remain integrated due to the earth element, otherwise it would have happened. Two logs meet sometimes. Limbs would have integrated and disintegrated without the earth element. Light or fire impart energy of the spirit. Carrier of energy. Existence of being is possible due to the element of light only. This air of great importance every moment keeps living and awakens each cell. Healthiness of every cell is due to air. Otherwise, cells will rot like cancer due to lack of air. This knowledge, science, is applicable to all the beings, to all human beings, beasts, birds and creepers, crops, fruits, flowers contract between energy and spirit for the togetherness with alliance. Inevitable fusion of electricity and magnetism makes possible the consciousness enters the body. Basically, it exists in the universe, remains full-fledged, filled consistently, and livingness found in the body. Science of events in the world enters into body of consciousness. Science, at the time of death, with rights and pain, the science of consciousness reunite to the original science of consciousness. A person's sense of aliveness becomes visible through breath. Breathing is on every moment. Independent existence of the soul is not found likewise. It is not seen in the body and mind. In respect of soul, many argued, some scientific, some logic based. One argument ran in discussion, asking, how is the soul? Round shaped or square shaped? Triangle, octangle or hexagonal? Asking, what is the taste of soul? Sweet, sour, astringent, pungent? What is the color of the soul? Red, green, yellow, black, blue, white or vermilion? These questions in relation to the soul remain unanswered. According to Sage Kapil's researches in philosophy, neither actual feeling nor interference is true. How to measure the existence of soul? How to see? How to feel? Doubts these are about the existence of soul. Then why reincarnation, and whose is the provision of existence of soul? For the growth of rituals or to mislead human.
2: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, always heart touching. आपले खानदेश, आपली मानसं.
3: आणि तुम्हा प्रसंगी तेजाचा या सर्वोत्तम तेजाने जो अंधार
4: चिरत जाऊन कुशलकार होत असतो तो म्हणजे सूर्य, आणि सूर्याचा एक अंश म्हणजे दिवा, आणि दिवा म्हणजेच दीप, आणि आज योगा योगाने दीप अमावस्या देखील आहे. दीप अमावस्या ही श्रावणाची सुरुवात करणारी या भूधरतीवरती हिरवळीच साम्राज्य पसरवणारी अमावस्या म्हणून ओळखली जाते. आणि त्याच एक छोट रूप जे आपल्या समोर समईच्या रूपाने आपण आता ठेवणार आहोत ते म्हणजे दीप प्रज्वलन आपण करणार आहोत. मी सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की कृपया आपण दीप प्रज्वलनासाठी मंचावर यावे. दीप ज्योती नमोस्तुते. आज काही कारणाने आमच्यासारख्यांना ज्यांना घरी दीप प्रज्वलन करता आलेलं नाहीये, ज्यांना दीप अमावस्यासाठी दीपची पूजा करता आलेली नाहीये, ती आपोआप या ठिकाणी घडते आहे. त्यामुळे दीप प्रज्वलनासाठी मी मान्यवरांना विनंती करते. आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभले आहेत ऍडव्होकेट प्रवीणचंद्र जंगलेजी, डॉक्टर अशोकजी राणे, त्याचप्रमाणे किशोरजी चौधरी, डॉक्टर केतन नारखेडे, डॉक्टर केतन चौधरी, सौ सुषमा कंची मॅडम, श्री सचिनजी निकम सर, सर्व सन्माननीय अतिथी दीप प्रज्वलन करत आहेत. त्यांच्या समवेत बेलोरकर सर देखील आहेत आणि रेडिओ मनभावनचे देशमुख सर देखील आहेत. तिमिरा तुनी तेजाकडे प्रभु आमुच्या रे जीवना. आमच्या ह्या जीवनातला अंधकार दूर करा आणि तिमिरातून तेजाकडे नेण्याचे, अंधार चिरत जाऊन उजेडत आणण्याचे काम प्रभू या दीपाच्या रूपाने तू आमच्या आयुष्यात कर. आपण यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत प्रास्ताविकाने. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर, प्रशासकीय अधिकारी एकलव्य क्रीडा संकुल.
5: नमस्कार. नमस्कार. आजच्या या एकलव्य क्रीडा संकुल आणि मुलजी जेठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेकरिता मंचावर उपस्थित आजच्या या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आदरणीय डॉक्टर प्रवीणचंद्र जंगले सर, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचे जे बीजभाषण या कार्यशाळेचे उपयुक्त बीजभाषण ज्यांचं होणार आहे असे आपले मार्गदर्शक बीएड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य केसी व्यवस्थापन मंडळाचे माननीय सदस्य, शालेय शिक्षण विभागाचे समन्वयक आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोकजी राणे सर, या ठिकाणी उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय प्रतिनिधी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू श्री किशोरजी चौधरी सर, त्याचप्रमाणे आजचे आपल्या पहिल्या सत्राचे प्रमुख वक्ते जे आपल्याला शासकीय क्रीडा स्पर्धांबाबत योजना आणि नोंदणी माहिती देणार आहेत पुढच्या सत्रात, ते क्रीडाधिकारी निकम सर, तुमच्या मुलजी जेठा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर केतन नारखेडे सर, त्याचप्रमाणे बी एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर केतन चौधरी सर, आपल्या शालेय विभागातून प्रतिनिधी म्हणून ओरियन सीबीसी स्कूलच्या आमच्या एक डायनॅमिक प्रिन्सिपल आदरणीय सुषमा कंची मॅडम, त्याचप्रमाणे मनभावन केंद्राचे संचालक आमचे मित्र श्रीयुत देशमुख सर, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या प्रास्ताविकामध्ये थोडक्यात आजचा ही कार्यशाळा घेण्याचा उद्देश काय आहे, या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या केसीई सोसायटीतील सर्व शाखांचे क्रीडा संचालक, क्रीडा शिक्षक आणि क्रीडा विभागात काम करणारे प्राध्यापक, शिक्षक, तसेच एकलव्य क्रीडा संकुलातील सर्व विभागाचे प्रशिक्षक आणि आमच्या वपू होले बीपीएड महाविद्यालयाचे बीपीएड द्वितीय वर्ष आणि MPA द्वितीय वर्षाचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. सर, आमच्या या कार्यशाळेचं आणि पावसाचं काही एकदम जवळचं नातं आहे. खरं तर ही कार्यशाळा 1 तारखेला आम्ही आयोजित केली होती आणि संपूर्ण आमची तयारी झाली होती, 99% तयारी झाली होती. आणि आज्ञा दादांनी सांगितलं का रे पाऊस आहे, मुलं येतील का, पुढे पोस्टपोन केली आम्ही ती. या 8 दिवस पाऊस नव्हता, पण काल परवाच्या दिवशी डिक्लेअर झाले, परत कालपासून पाऊस झाला. त्यामुळे आमची जी बाहेरगावची विद्यार्थी आहेत, नाशिक धुळे, हे विद्यार्थी पोहोचायला वेळ होतील, ते उशिरा होतील. असो, त्यानिमित्ताने का पाऊस आला असं आपण धरूया, गृहित धरूया. सर, या कार्यशाळेचा उद्देश एवढाच आहे का, आपले खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय नंदू दादा यांच्या दूरदृष्टीतून, यांच्या संकल्पनेतून जे विद्यार्थी केंद्रबिंदू धरून कार्यरत आहेत, त्यासाठी त्यांनी एक खूप मोठा विभाग म्हणून क्रीडा विभागाची या ठिकाणी निर्मिती केली आणि आज आपल्याकडे आंतरराष्ट्रीय स्तराच्या क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. ह्या क्रीडा सुविधांचा आपल्या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला कसा उपयोग होईल ह्याकरता त्यांचा आग्रह होता आणि आहेच, आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु आता त्या दृष्टीने आपल्याला एक पाऊल टाकावं लागेल आणि त्यांचं सूचना म्हणजे आदेशच आहे की ह्या सर्व आता गोष्टी आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्याचा उपयोग होईल आणि आपल्या संस्थेचे विद्यार्थी क्रीडा स्पर्धांमध्ये, राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये कसे नैपुण्य प्राप्त करतील याकडे आता तुम्ही लक्ष द्यायचे. तर त्या दृष्टिकोनातून आपण हे एक पाऊल टाकलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील दशक हे सर्व क्रीडामय वातावरणाचं आहे. 2030 कॉमनवेल्थ आपल्याला मिळालेलं आहे. गुजरातमध्ये वीर सावरकर स्टेडियम, जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे, त्या ठिकाणी या स्पर्धा होऊ घातल्या आहेत आणि त्याच आयोजन भव्य दिव्य होणारच आहे, त्यात शंकाच नाही. आणि त्या आयोजनामध्येच आपण 2036 ऑलिम्पिकची सुद्धा मागणी केलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 2030 ते 2036 हे जवळजवळ आणि आताची वर्ष असे जवळजवळ 9 ते 10 वर्ष खेळूंकरता सुवर्ण काळ असा मानला जाईल. त्यात जर आपण आतापासूनच तयारी केली तर आपल्या संस्थेतील कोणत्याही शाखेचा एक तरी विद्यार्थी आपण नाही ऑलिम्पिक म्हणून पण कॉमनवेल्थच्या ट्रायलसाठी जरी पात्र ठरलात तरी आपलं या सगळ्या दादांनी केलेल्या उभारलेल्या सर्व संकुलातील ज्या सुविधा आहेत त्याचं कुठेतरी चित झालं असं वाटेल आणि ते निश्चित आपण करू. आपल्याकडे तसे विद्यार्थी आहेत, शूटिंग, स्क्वॅश, बॅडमिंटन, स्विमिंग या प्रकारामध्ये आपले खेळाडू खूप वरच्या स्तरावर आहेत. आत्ता स्क्वॅशला 18 पदक आपल्याला मिळाले, शूटिंगमध्ये सुद्धा आपल्याला पदक मिळाले. परंतु यामध्ये दुर्दैव असं आहे, दुर्दैव म्हटल्यापेक्षा दुर्दैव नाही पण ते एक काहीतरी कमीचा भाग आहे, त्यामध्ये आपल्या संस्थेतील शाखातील विद्यार्थी खूप कमी आहेत. ते इतर शाळांमध्ये किंवा इतर याच्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी, परंतु आपले एकलव्य अकॅडमीचे विद्यार्थी आहेत. परंतु त्याचा क्रेडिट शालेय स्तरावर जेव्हा स्पर्धा होतात आणि शालेय स्तरावर जो राष्ट्रीय स्पर्धा खेळतो, राष्ट्रीय स्पर्धा खेळतो, त्याचं डायरेक्ट क्रेडिट त्या संस्थेला किंवा त्या शाळेला जातं. असोसिएशनच्या जर खेळल्यात तर त्याचं क्रेडिट आपल्याला संकुलाला मिळेल. म्हणून त्यासाठी आपल्या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी यामध्ये कसा सहभागी होईल त्यासाठी आपण 29 ऑगस्ट पासून राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण हा एकलव्य क्रीडा प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ करतोय. तत्पूर्वी आपण प्राथमिक तयारी शिक्षकांना करायची आपल्या संस्थेमध्ये आणि याकरता आपण आधीच सर्व मुख्याध्यापक यांना एक पत्र दिलंय. परत हा आजचा कार्यक्रम झाल्यानंतर, आजची उद्बोधन वर्ग झाल्यानंतर लगेचच आपण 13 तारखेपासून पुढील घ्यायला लागणार आहोत, कारण आपल्याला सर्व ट्रायल्स घ्यायचे आहेत. तर ह्या आणि या वर्गामध्ये काय होतील, दोन्ही सत्रामध्ये, पहिल्या सत्रामध्ये निकम सर आपल्याला सर्व सांगतील, त्यानंतर दुपार सत्रात डॉक्टर आपलं जे महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष जळगाव जिल्ह्यातील नामवंत राज्य क्रीडा संघटनांचे आहेत आणि जळगाव जिल्हा क्रीडा महासंघाचे ते उपाध्यक्ष आहेत राजेश जाधव सर, यांचं सुद्धा मार्गदर्शन दुपार सत्रात होईल. ह्या स्कीम्स बाबत आपल्याला कसं करायचं त्याचं मार्गदर्शन मी दुपार सत्रात यांना देणार आहे आणि त्यानंतर ठीक 5 वाजता आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादा हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची व्यूच्या ठिकाणी थांबणार आहेत की ह्या स्कीम मधून काय आपण देणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्व सज्ज राहायचं आहे. एकलव्य क्रीडा संघ हे सर्व इथली बसलेली मंडळी एकलव्य क्रीडा संकुलांच्या सुविधाबाबत जाणताच आहात, ती नवीन सांगण्याचा या ठिकाणी काही हे नाही, सर्वांनी आपण पाहिलेलं आहे. फक्त या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की प्रत्येक खेळाडू, प्रत्येक एकलव्य क्रीडा संकुलातील घटक, प्रशिक्षक, शाळेतील शिक्षकांशी यांचे समन्वय साधून आपण हे क्रीडा प्रशिक्षण किंवा क्रीडा कसं पुढे नेऊ, त्यामध्ये कुठलंही, सध्या तरी दादांनी सांगितले की आर्थिक भार देऊ नका, आधी तुम्ही मुलांना द्या, नंतर आपण बघू. म्हणून आपण कुठलंही सध्या शाळेला किंवा कॉलेजला आर्थिक भार न देता एकलव्य क्रीडा संकुलामार्फत हे प्रशिक्षण योजना डिसेंबरपर्यंत चालू ठेवणार आहोत. सर, आताच मला आयमार कॉलेजचं पत्र आलं होतं आणि त्यांना सी सी स्पोर्ट्स, आदरणीय राणे सरांना माहिती आहे नवीन एन ई पीनुसार प्रत्येक महाविद्यालयाला सी सी हा हे आहे, सर्टिफिकेट कोर्स आहे आणि तो कंपल्सरी आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला. एम जे कॉलेजचे 1800 विद्यार्थी आहेत सर, त्या 1800 विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी शिकवायचं आहे आणि हेच आता स्कूलला सुद्धा येत आहे. आयएमआरचे सुद्धा 1200 विद्यार्थी आहेत. ह्या सर्वांना स्लॉट द्यायचा आहे आपल्याला आणि यांना आपल्या या मुख्य प्रवाहात प्रशिक्षणाचे आणायचे आहेत. आमचे एकलव्य क्रीडा संकुलाचे तज्ञ प्रशिक्षक आहेत, अनुभवी प्रशिक्षक आहेत, गेल्या 8 ते 10 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना सुद्धा चांगले खेळाडू घडवण्याची या ठिकाणी संधी मिळेल. क्रीडा शिक्षकांना, क्रीडा प्रशिक्षकांना सुद्धा एक चांगलं काम करण्याची संधी मिळेल, कारण शाळेला जे क्रीडा शिक्षक आहेत, शाळेची संख्या आहे 3000 आणि क्रीडा शिक्षक आहेत 4000 आणि त्यातही चांगला क्रीडा शिक्षक सर सध्या मिळत नाही. आणि चांगला क्रीडा शिक्षक जर पाहिजे असेल तर त्या पद्धतीने मानधन त्याला तेवढं द्यावं लागेल आहे ते याच्यामध्ये आपण करणार आहोत. म्हणून एकलव्य क्रीडा संकुलातील जे प्रशिक्षक आहेत किंवा अतिरिक्त प्रशिक्षक आहेत यांचं आम्ही शाळेला सहकार्य देणार आहोत. म्हणजे एकलव्य क्रीडा संकुलामार्फत प्रत्येक शाळेला 4-4 क्रीडा शिक्षक अतिरिक्त आम्ही देऊ, त्यांच्या फक्त क्रीडाविषयक तासांकरिता. त्याचं सर्व नियोजन एकलव्य क्रीडा संकुलाकडे राहील. त्याचं मानधन काय असेल ते सगळं एकलव्य क्रीडा संकुलाकडे, त्याचं मॉनिटरिंग एकलव्य क्रीडा संकुलाकडे राहील. परंतु त्या शिक्षकांना सुद्धा मदत होईल, कारण आपण बऱ्याच वेळेस बघतो की 60 ते 70 विद्यार्थी असतात, एक क्रीडा शिक्षक त्या 35 मिनिटांमध्ये त्यांना नाही शिकवू शकत. आणि आजकाल मुलांना आपण बघतोय की विजनरी आहेत, मुलं बघतात टीव्हीवर गेम्समध्ये, त्यांना त्या पद्धतीचं पाहिजे. आपल्याला काहीतरी इक्विपमेंट सोबत खेळायला पाहिजे, काहीतरी नवीन माहिती पाहिजे, तर त्याकरता आपला हा आजच्या कार्यशाळेचा पूर्ण फटाटोप आहे आणि ती यशस्वी करण्याकरता आपण निश्चितच या ठिकाणी साथ द्याल. आपल्या संस्थेचे व्यवस्थापन मंडळाचे आपल्याला आशीर्वाद आहेत, त्यांचं पूर्ण सहकार्य आहे. त्याचप्रमाणे बीपीएड महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच आमच्या मुलजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य यांचं सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य आहे. तसंच आपण सर्व सहकार्य कराल आणि ही कार्यशाळा यशस्वी करण्याकरता आपल्या आम्हाला सहकार्य कराल आणि या कार्यशाळेचा जो उद्देश आहे तो सफल करण्याकरता आपली सर्वांची साथ लागणार आहे, तर ती मिळेलच असे मी या ठिकाणी असे व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक संपत.
6: धन्यवाद सर. सरांचं प्रास्ताविक आपण ऐकलंय. ऑलिम्पिकची तयारी आपण करतो आहोत एवढं मोठं विजन आदरणीय नंदूदादा बेंडाळे, आपल्या केसीए सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदूदादा बेंडाळे यांनी आपल्याला दिलं आहे. कालच स्पीक मायकेची खूप मोठी मीटिंग झाली ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आपल्याकडे येणार आहेत. आपल्या विजनमध्ये विद्यार्थी कल्याण एवढं एकच उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीच केसीई सोसायटी अहोरात्र झटत असते. या नोटवरती मी आता आपण स्वागत समारंभाकडे वळूया. तर आपल्याकडे आज उपस्थित असलेले ऍडव्होकेट प्रवीण चंद जंगले सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय सहसचिव केसीए सोसायटी, व्यवस्थापन संचालक मंडळ यांचा आपण सत्कार करणार आहोत. सत्कार करणार आहेत डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर, प्रशासकीय अधिकारी एकलव्य क्रीडा संकुल जळगाव. टाळ्यांच्या गजरात प्रवीण चंद्र जंगले आपल्या केसीए सोसायटीचे व्यवस्थापन संचालक मंडळाचे सहसचिव, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कार स्वीकारत आहेत. यानंतर माननीय सदस्य व्यवस्थापन मंडळ केसीए सोसायटी जळगाव डॉक्टर अशोकजी राणे आपला सत्कार करतील. प्राध्यापक प्रणव श्रीकृष्ण बेलोरकर, विभाग प्रमुख व्हीपी होले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड फिजिकल एज्युकेशन. यानंतर किशोर चौधरी, राज्य क्रीडा मार्गदर्शक आणि शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आजचे कार्यक्रमाचे माननीय मान्यवर यांचा स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. यांचा देखील स्वागत सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर रणजित पाटील, क्रीडा शिक्षक स्वामी विवेकानंद ज्युनियर कॉलेज यांना आमंत्रित करते. यानंतर मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर केतन नारखेडे आपले स्वागत करतील. डॉक्टर जुगल किशोर दुबे, चेअरमन जिमखाना एनजे कॉलेज जळगाव. डॉक्टर केतन चौधरी, माननीय प्राचार्य व्ही बी होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आपला सत्कार करतील. डॉक्टर श्रीकृष्ण बेलोरकर, क्रीडा शिक्षक, विभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी. त्यानंतर माननीय मुख्याध्यापक ओरियन सीबीएसई स्कूल जळगाव सुषमा कांची आपला स्वागत आणि सत्कार करतील. राजश्री महाजन मॅडम, उपप्राचार्य स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव. श्री सचिनजी निकम, माननीय क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव आपला स्वागत आणि सत्कार करतील. प्राध्यापक सचिन महाजन, क्रीडा एकलव्य क्रीडा संकुल जळगाव. यानंतर अमोलजी देशमुख, संचालक रेडिओ मनभावन आपला सत्कार करतील. प्राध्यापक गुणवंत वंजारी, कोऑर्डिनेटर मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव. धन्यवाद. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते डॉक्टर केतन चौधरी सर यांना.
7: धन्यवाद. आजच्या या एक दिवसीय क्रीडा कार्यशाळेप्रसंगी उपस्थित आजच्या या कार्यशाळेचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणचंद्र जंगले सर, तसेच आजच्या या विशेष अतिथी म्हणून उपस्थित श्री किशोर चौधरी सर, सचिन निकम सर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोक राणे सर, माझे सहकारी डॉक्टर केतन नारखेडे सर, मन भावन केंद्राचे प्रमुख तसेच सुषमा कांची मॅडम, आदरणीय श्रीकृष्ण बेलोरकर सर आणि सर्व उपस्थित प्राध्यापक वृंद, क्रीडा संचालक आणि या कार्यशाळेसाठी उपस्थित आणि इच्छुक असे सर्व विद्यार्थीगण, आजचा हा जो कार्यक्रम अवलंबलेला आहे तर खरंच खूप यामागे व्हिजन आहे. आणि ज्या वेळेस मी या एकलव्य सेंटरकडे बघतो तर मला या दोन गोष्टी आज प्रकर्षाने जाणवत आहे. ती म्हणजे क्रीडा प्रकाराबद्दल असणारी निष्ठा आणि त्यामध्ये असणारं सातत्य. या दोन गोष्टी आपण जर आपल्या अंगाशी बारगडल्या, अंगी अवलंबल्या तर कुठेतरी बेलोरकर सरांनी जे स्वप्न सांगितलं की आपले विद्यार्थी कुठेतरी गेली पाहिजे तर तिथपर्यंत जाऊ शकतील. प्रसंगी मला असंही जाणवतं की एकलव्य यांनी जे निष्ठा त्यांच्या गुरुप्रती दाखवली आणि त्या निष्ठेतून त्यांनी जे सातत्याने सराव केला, या दोन्ही गोष्टी या क्रीडा साहित्यामध्ये आवश्यक आहे आणि अपेक्षित आहे. या अनुषंगाने आपण या क्रीडा क्षेत्राकडे बघितलं पाहिजे. जॉब अपॉर्च्युनिटीज असतील किंवा करिअर ओरिएंटेशन असेल, प्रोफेशनल डेव्हलपमेंट असेल, या सर्व गोष्टीसाठी माझ्या माहितीनुसार जर सर्वप्रथम क्षेत्रकुंच येत असेल तर ते क्रीडाच आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात क्रीडा आणि स्पोर्ट्सला डिमांड आहे आणि या सर्व डिमांडचा आपण जर यथोचित वापर केला, त्या अनुषंगाने काही प्रयत्न केला, सराव केला तर नक्कीच आपल्याला आपल्या विकासात्मक दिशेने पाऊल पडण्यास कोणी रोखू शकणार नाही असं मला वाटतं. ही जी कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर मला असं वाटतं की हे एक बी आहे की जे आज रोवलं गेलं आणि यापासून एक भला मोठा वृक्ष तयार होण्याच्या प्रक्रियेत आपण आता सहभागी होत आहोत आणि प्रत्येकाने या सहभागी प्रक्रियेमध्ये आपलं यथोचित कॉन्ट्रीब्युशन जर दिलं तर हे वटवृक्ष खूप मोठ्या प्रमाणात उभं राहील. मी इथं आवर्जून आपल्या संस्थाध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांची व्हिजन याची प्रशंसा करतो की त्यांनी जे मोटिवेशन दिलं आणि मी विद्यार्थी असताना जे एकलव्य क्रीडा संकुल उभं राहिलं त्याचं जे मोठं कल्पवृक्ष मी बघत आहे तर त्याचा परिपाक हा आपल्या समोर आहे आणि ते व्हिजन ठेवून जर आपण त्या व्हिजनमध्ये सहभागी झालो तर नक्कीच आपल्या सर्वांना त्याचा लाभ होईल असं मला वाटतं. आयोजकांनी जे टाइम शेड्यूल दिलं त्यामध्ये 10 मिनिट दिलेले होते. आम्हाला 50 मिनिटाच्या तासिका अपेक्षित असतात, परंतु कार्यशाळा आहे. आयोजकांचे मी तर मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या कार्यशाळेसाठी खूप खूप शुभेच्छा मांडतो. आणि भविष्यातही शारीरिक शिक्षण शास्त्र आणि शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आम्ही सहभागी राहू असं ग्वाही देतो आणि धन्यवाद.
6: मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतरचं मनोगत व्यक्त करतील सौ सुषमा कंची, माननीय मुख्याध्यापक, ओरियन सीबीएसई स्कूल.
8: नमस्कार ऑनरेबल डिग्निटरीज ऑन द डायस, जंगले सर, चौधरी सर, निकम सर, राणे सर, श्री कृष्ण बेलोरकर सर, ऑल द डिग्निटरीज अँड माय डियर फिजिकल एज्युकेशन टीचर्स, वन्स अगेन नमस्ते टू ऑल ऑफ यू. आय वॉन्ट दॅट जोश इन यू ऑल. यू आर ऑल फिजिकल एज्युकेशन टीचर्स. फिजिकल एज्युकेशन में जोश होता है, फिजिकल एज्युकेशन में वो मस्ती होती है, वो स्पिरिट होता है. आई वॉन्ट दैट स्पोर्टिव स्पिरिट इन ऑल द टीचर्स सिटिंग ओवर हियर. So once again, very good morning. Namaste to all of you. That's so nice. That shows your spirit. And I would like to take this opportunity to thank Ekalavya Department for giving me this chance. It's my privilege. It's my pleasure to be here. I'm very honored to be here, sir. Thank you so much. On the other hand, I also would like to take this opportunity to wish you all the best. To appreciate you for taking this initiative. आज का जो आपका वर्कशॉप है उसके लिए जो इनिशिएटिव लिया गया है दैट्स रियली गोइंग टू बी वंडरफुल. सर ने अभी बताया था उनके प्रस्ताव में कि बारिश हो रही है, पता नहीं क्या कनेक्शन है हमारा बारिश के साथ, जब भी हम प्लान करते हैं तो बारिश होता है. एज अ मैटर ऑफ फैक्ट इट्स अ वेरी गुड साइन सर, वो एक बहुत अच्छा इंडिकेशन है. बाहर तो बारिश हो ही रहा है, बट आई एम श्योर टूडे इट्स गोइंग टू रेन इवन इन द हॉल एज वेल. आज इस हॉल में भी बारिश होने वाला है. द रेन ऑफ क्रिएटिविटी, द रेन ऑफ विजडम, द रेन ऑफ नॉलेज, द रेन ऑफ एक्सचेंजिंग द थॉट्स विद वन अनदर, द रेन ऑफ स्पिरिट. आज आप बहुत कुछ सीखने वाले हो. एंड फ्रॉम टुडेज वर्कशॉप, टुडेज प्रोग्राम, देयर विल बी अ न्यू स्पिरिट. एंड आई एम श्योर कि एक ट्रांसफॉर्मेशन आज होने वाला है, बिकॉज न्यू एजुकेशन पॉलिसी बात करता है. टिल नाउ स्पोर्ट्स पीरियड जो था या स्पोर्ट्स था, इट वॉज जस्ट एन एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटी. बट वेरास एनईपी कहता है होलिस्टिक डेवलपमेंट में इट इज द कोर सब्जेक्ट, मेन सब्जेक्ट. इवन ग्रेड 11th एंड 12th स्टैंडर्ड में बच्चे फिजिकल एजुकेशन लेते हैं एज अ मेन सब्जेक्ट, विच इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. एज अ मैटर ऑफ फैक्ट आप सबको लगता है क्लासरूम का जो नॉलेज होता है, क्लासरूम के जो लैब्स होते हैं, वही लाइफ में, जिंदगी में हमें आगे बढ़ाते हैं. बट द रियल थिंग इज प्ले ग्राउंड जो होता है, प्ले ग्राउंड इज द लैबोरेटरी. प्ले ग्राउंड में हम बहुत कुछ चीजें सीखते हैं. इन ऑर्डर टू बी ए थरो पर्सनैलिटी द डिफरेंट 5 domains जो होते हैं, इंटेलेक्चुअल डोमेन, सोशल डोमेन, इमोशनल डोमेन, स्पिरिचुअल डोमेन, फिजिकल डोमेन, यू आर ट्राइंग टू प्रिपेयर द चिल्ड्रन इन द लैब. एज अ मैटर ऑफ फैक्ट ऑन द ग्राउंड बच्चों को आप सहनशीलता सिखा रहे हो, बच्चे को इंटेलेक्चुअल बना रहे हो. जब बच्चा खेलता है यू नो एवरीथिंग, आई नीड नॉट हैव टू रिपीट ऑल दोस थिंग्स. बट जब फिजिकली आप फिट हो, नो डाउट योर ब्रेन इज गोइंग टू बी वेरी वेरी एक्टिव. बहुत इंटेलेक्चुअली आप सोच सकते हो, लॉजिक लगा सकते हो, उसके पीछे रीजन ढूंढ सकते हो, आप वहां पे तुरंत प्रेजेंस ऑफ माइंड लगा सकते हो. जो बंदा खेलता है, जो उछलता है, जो कूदता है, जो दो हाथों से अपना काम करता है, वी ऑल नो अबाउट द 2 hemispheres, ब्रेन के जो 2 parts होते हैं. लेफ्ट हैंड से काम करोगे तो राइट ब्रेन आपका एक्टिव होता है, राइट से काम करोगे तो लेफ्ट एक्टिव होता है. जब आप 2 चीजों से काम कर रहे हो, हाथ पैर आपके पूरी बॉडी मतलब जब यूज कर रहे हो, यू बिकम एक्स्ट्रॉर्डिनरी इंटेलिजेंट. इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट. सोशल स्किल्स बच्चों के डेवलप हो रहे हैं, टीम वर्क आप जो कर रहे हो, एक दूसरे से शेयर कर रहे हो, केयर कर रहे हो, बात कर रहे हो, समझा रहे हो, अपने गेम कैसे खेलना है, ब्लू रूल्स फॉलो कर रहे हो, यू आर ट्राइंग टू डेवलप द वैल्यूज ओवर देयर. वैल्यू सिस्टम डेवलप हो रहा है, लाइफ स्किल्स डेवलप हो रहे हैं. लाइफ में ये सारी चीजों पे हमें नियंत्रण चाहिए, खुद पे कंट्रोल चाहिए. यू हैव टू डेवलप योर ओन सेल्फ. जो अपोनेंट से खेलते समय आप वो काबू खुद पे रखते हो, उसे डिफीट कैसे करना उसका नियंत्रण बनाते हो, जब फेलियर आता है फेलियर को कैसे फेस करना, द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज फेल होने के बाद भी वापस उठ के कैसे उस चीज को हैंडल करना है, वो चीज हम सीखते हैं. दीज आर ऑल रियल लाइफ सिचुएशंस, दीज आर ऑल रियल लाइफ स्किल्स. सो इट्स अ वंडरफुल थिंग. पीटी टीचर का मतलब ये नहीं होता है कि आप सिर्फ बच्चों को गेम्स खेलने लगवाते हो. पीटी टीचर, फिजिकल एजुकेशन टीचर जो है, ही इज अ मेंटोर, ही इज अ कोच, एक लाइफ कोच होता है, वो एक मार्गदर्शक होता है, एक गाइड होता है बच्चे को अपने लाइफ में आगे बढ़ने के लिए. सो यू हैव अ वेरी वेरी इंपॉर्टेंट एंड अ वेरी इंपॉर्टेंट प्लेस इन स्टूडेंट्स लाइफ. इवन टूडे आई रिमेम्बर माई स्कूल पीटी टीचर्स, आई वॉज द चैंपियन फॉर यू नो वॉलीबॉल. हम हमारे स्कूल में वॉलीबॉल खेलते थे एंड आई वॉज द कैप्टन एंड वी वन सो मेनी गेम्स बाय द वे. सो हमारे जो पीटी टीचर थे वो हमें बताया करते थे, सर जब भी आप फर्स्ट टाइम फेल होते हो, वी यूज टू बिकम डीमोटिवेटेड, बट नो, यू स्टैंड अगेन, स्टार्ट शूटिंग अगेन, वापस आप ट्राई करो तो उसमें आपको हासिल, मतलब सक्सेस हासिल होगा. सो वी ट्राइड एंड वो जो स्किल हमने हमारे टीचर से सीखा था, आज भी हमें इस कुर्सी पे बैठ के वो हर दिन काम में आता है. वो रेसिलियंस, रेसिलियंस इज द मोस्ट इम्पॉर्टेंट वर्ड. किसी भी हाल में हमको वो टारगेट हासिल करके ही रहना है. जब आप ये चीजें सिखाते हो, यू प्ले वेरी की रोल इन द स्टूडेंट्स लाइफ. बाय द वे, इट्स वेरी वेरी इंपॉर्टेंट. सो टुडे इन योर वर्कशॉप यू आर गोइंग टू लर्न सो मेनी थिंग्स. इवन जो एआई टेक्नोलॉजी है, जब आप स्पोर्ट्स खेलते हो, स्पोर्ट्स एसेस करते हो, एम्पायरशिप जब आपकी होती है, देयर आर डिफरेंट टेक्निक्स, डिफरेंट टूल्स, कैसे मतलब उस चीज को स्कोरिंग कैसे करना है और बच्चे का परफॉर्मेंस कैसे एनालाइज करना है. देयर आर डिफरेंट इंस्ट्रूमेंट्स ऑल्सो, आई डोंट नो, मे बी यू विल बी एक्वाइंटेड विद दोज थिंग्स. बच्चे का हेल्थ कंडीशन कैसा है, उसका हार्ट बीट कैसा है, क्या वो पार्टिसिपेट कर सकता है. सो यू कैन हैव द नॉलेज ऑफ ऑल दिस थिंग्स. यू कैन इवन इनकलकेट द डिसिप्लिन इन द चिल्ड्रन, सो विच इज गोइंग टू हेल्प द चिल्ड्रन अ लॉट. अपार्ट फ्रॉम दैट, आगे वाले को जो हराना वाली जो बात है, बीटिंग अदर्स, सो अभिनव बिंद्रो ने बहुत एक अच्छा सुंदर लाइन बोला था. सो ही सेड दैट इट इज नॉट दैट यू आर बीटिंग अदर्स, किसी और को आप हारना हरा नहीं रहे हो. You have to beat your own self. हमारे भीतर भी, मतलब when you come to the spiritual touch, जो five domains है, there are so many, enemies lying inside you. हमारे भीतर ही बहुत सारे शत्रु है, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, आश्चर्य, जिसे हम बोलते हैं. जब आप इन चीजों को खत्म करोगे, खुद की तरफ झांक के देखोगे, ओरियंट करोगे भीतर की तरफ, सो आप एक रियल विनर होते हो. सो वो चीज हमें बच्चों को सिखाना है. ऐसे नहीं कि अपोनेंट को आप मार रहे हो और जीत रहे हो, बट रादर जब आप खुद के भीतर के शत्रु को मारोगे, आपकी पूरी तरह से जीत हो गई. वो पीटी टीचर मैदान में बच्चों को सिखा सकते हैं. दैट्स गोइंग टू बी वेरी गुड थिंग विच आई एक्सपेक्ट फ्रॉम ईच एंड एवरी वन ऑफ यू. ऑन द अदर हैंड, ओलंपिक्स 36 के लिए जो आपकी तैयारी हो रही है, उसके लिए आपके लिए बहुत बहुत सारी शुभेच्छा. माई बेस्ट विशेस टू यू, टू योर होल

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. रामकृष्ण हरी. ज्या व्यक्तीचं मन सुंदर असतं, ज्याच्या विचारात माणुसकीचा दरवळ असतो, वागण्यातून भरभरून चांगलेपणा झिरपतो आणि ज्याच्या शब्दाशब्दात आपुलकीचा झरा वाहत असतो, अशा व्यक्तीस देव स्वतः शोधीत येतो. जीवन हे असंच असतं, थोडस सोसायचं आणि बरंच भोगायचं असतं. ओल्या पापण्या मिटून ओठांनी हस

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या शुभदिन आयोरेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 13 ऑगस्ट हा दिवस मानवी जीवन मूल्य आणि मानवी शरीर वैविध्य जपण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे। जागतिक अवयव दिन, आपल्या मृत्यूनंतरही कोणाच्या तरी रूपात जिवंत राहण्याची, कोणाला तरी नवीन आयुष्य देण्याची संधी म्हणजे अवयवदान। अवयवदानाविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करून अवयवदानाचं महत्व पटवून देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जात असतो। एका व्यक्तीचे अवयवदान तब्बल 8 जणांचे प्राण वाचवू शकतं। आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन, इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे। जगातील डाव्या हाताचा वापर करणाऱ्या लोकांच्या अद्वितीयतेचा आणि कल्पकतेचा उत्सव साजरा करण्यासाठी आजचा दिवस समर्पित आहे। महात्मा गांधी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि बराक ओबामा यांच्यासारख्या अनेक दिग्गजांनी डावखुरे असूनही जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। आज भारताच्या भूमीतील एका थोर शासिकेचा पुण्यस्मरण दिन आणि चित्रपटसृष्टीतील 2 महानायिकांचा खास दिवस आहे। 13 ऑगस्ट 1795 रोजी मालवा राज्याच्या महान शासक, आदर्श प्रशासक, अत्यंत न्यायप्रिय आणि अखंड भारतभरात मंदिरांचा, घाटांचा आणि अन्नछत्रांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जगाचा निरोप घेतला होता। त्यांनी दाखवून दिलेलं लोककल्याणकारी राज्यकारभाराचं मॉडेल आजही संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे। वैजयंतीमाला, हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील अत्यंत सुप्रसिद्ध दिग्गज नृत्यांगना आणि अभिनेत्री वैजयंतीमाला यांचा वाढदिवस। भारतीय चित्रपटसृष्टीची पहिली फिमेल सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या अद्भुत अभिनयाने आणि सौंदर्याने 3 दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती। आजचा मनभावन सुविचार, आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन तत्वज्ञानातून घेतलेला एक नितांत सुंदर विचार। सत्ता आणि अधिकार हे उपभोगासाठी नसतात, तर ते प्रजेच्या, समाजाच्या आणि वंचितांच्या सेवेसाठी असतात। जिथं कर्तव्य आणि न्याय श्रेष्ठ असतो, तिथेच खरी समृद्धी नांदते। आणि आजची बोधकथा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जेव्हा माळव्याच्या गादीवर बसल्या तेव्हा त्यांच्यासमोर अथांग राजकोष आणि संपत्ती होती, पण त्यांनी राजेशाही थाटमाट अनुभवण्याऐवजी अत्यंत साधं राहणीमान स्वीकारलं। त्या राज्याच्या तिजोरीतील एका पैशाचाही वापर स्वतःच्या वैयक्तिक सुखासाठी करत नसत। राज्यकारभाराच्या प्रत्येक सरकारी आदेशावर आणि पत्रावर त्या स्वतःच्या नावाऐवजी श्री शंकरार्पण असा शिक्का मारायच्या। त्या नेहमी म्हणायच्या, मी या राज्याची मालक नाही, तर भगवान महादेवाची एक साधी विश्वस्त आहे। हे राज्य आणि ही संपत्ती प्रजेची आहे। त्यांनी स्वतःच्या उत्पन्नातून सोमनाथ, काशी विश्वनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ ते अगदी रामेश्वरम पर्यंत संपूर्ण भारतात घाटांची उभारणी केली, अन्नछत्र सुरू केली आणि विहिरी खोदल्या। जेव्हा जेव्हा त्यांच्यासमोर न्यायाचा प्रश्न आला तेव्हा त्यांनी स्वतःच्या मुलाची गय न करता प्रजेला न्याय दिला। तेव्हा आपल्याकडे जे काही अधिकार, पैसा किंवा ज्ञान आहे त्याचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी न करता समाजातल्या लोकांच्या कल्याणासाठी करणं हीच खरी मानवसेवा आहे। श्रोते हो, आज 13 ऑगस्टचा हा गुरुवार आपल्याला खूप मोठा संदेश देतोय। अहिल्याबाई होळकरांचं उदात्त विचार असो किंवा अवयव दानाचा महान संकल्प

संकल्प निसर्गाने आपल्याला जे काही दिलंय ते इतरांच्या कामात कसं येईल हा विचार करणं म्हणजे खरं जीणं। तेव्हा आज एक संकल्प करूया, आज आपण कोणाला तरी निस्वार्थपणे मदत करूया। डावखुऱ्या लोकांसारखं जर तुमच्यात काही वेगळेपण असेल तर त्याचा संकोच न बाळगता स्वतःच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगा। खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या विचारात कर्मात असते। जोपर्यंत तुमचं मन आणि कर्म शुद्ध आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत हसत रहा आणि ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर जे शुभांगी सोबत।

13 ऑगस्ट श्रीराम समर्थ देहाचे भोग आणि आनंद तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवलं आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे. तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही, पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे. जसे लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला पोचतो, तसंच लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्याला पोचते. परमात्म्याने पाठवलेली दुखणी संकटे यात आनंद मानला पाहिजे. एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल. सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल. मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकटे यांचाही तुम्ही का नाही म्हणू आनंद. पण परमात्मा आपला सर्वस्वी हित करता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठे. परमात्म्यानेच झाडलेली संकटे त्यालाच दूर करायला कशी सांगावीत. दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे. आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना. देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असे तुम्ही म्हणता, पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही. त्याची आठवण सामान्यपणे असतेच. दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषपणाने भासते इतकेच. दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल. ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे. अनुसंधान कशाला म्हणावे. उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान. भगवंताचे अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जाते. मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा. जगाच्या प्रवाहात उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकवणेच होय. भगवंताचे होऊन प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे. भक्ताला ही कला अवगत झाल्याने भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतात आनंदच दिसतो. देहाची सुखदुःखे प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नाने व प्रेमाने करूया.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट शेवटची सही। शारदाताईंचा 75वा वाढदिवस होता। घरात नातवंडांचा गोंधळ, स्वयंपाकघरातून पुरणपोळीचा येणारा सुगंध, अनेक दिवसांनी एकत्र आलेलं संपूर्ण कुटुंब। केक कापला, फोटो झाले, हशा रंगला। दुपारच्या जेवणानंतर गप्पा सुरू होत्या। तेवढ्यात मोठा मुलगा म्हणाला, आई आता जुनं घर विकून टाकूया। धाकटा लगेच म्हणाला, नाही दादा नाही, ते बाबांचं घर आहे। अरे म्हणूनच तर विकायचं म्हणतोय। नाही, मला ते जपायचंय। क्षणात वातावरण बदललं, आवाज चढले, दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम होते। शारदाताई मात्र शांत बसल्या होत्या। त्या हळूच उठल्या, देवघरात गेल्या, भिंतीवरच्या आपल्या पतीच्या फोटो समोर काही क्षण उभ्या राहिल्या आणि मग त्या मुलांकडे वळून म्हणाल्या, हे घर बांधताना तुमचे बाबा दिवसा नोकरी करायचे आणि रात्री स्वतः विटा मोजायला यायचे। अरे तुमच्या शिक्षणासाठी मी माझे दागिने विकले। क्षणभर त्या थांबल्या, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले। त्या पुढे म्हणाल्या, हे घर तुम्हा दोघांसाठीही बांधलं होतं त्यांनी, एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी नाही। घरात शांतता पसरली। दोन्हीही मुलांनी एकमेकांकडे पाहिलं। मोठा मुलगा हळूच म्हणाला, आई बाबांनी मृत्यूपत्र करून ठेवलं असतं तर। शारदाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। त्या फक्त एवढंच म्हणाल्या, तुमच्या बाबांना तुमच्यावर खूप विश्वास होता, पण त्यांनी त्यांची शेवटची इच्छा लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

मी सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की कृपया आपण दीप प्रज्वलनासाठी आज काही कारणाने आमच्या सारख्यांना ज्यांना घरी दीप प्रज्वलन करता आले नाही, त्यांना दीप अभ्यासासाठी दीपची पूजा करता आलेली नाही, ती अभ्यास या ठिकाणी करते नाही. त्यामुळे दीप प्रज्वलनासाठी मी मान्यवरांना विनंती करते. आज आपल्याला मान्यवर म्हणून लागले आहेत ऍडव्होकेट प्रवीणचंद्र जुंबेजी, डॉक्टर अशोकजी राणे, त्याचप्रमाणे किशोरजी चौधरी, डॉक्टर केतन नारखेडे, डॉक्टर केतन चौधरी, सौ सुषमा कंची मॅडम, श्री सचिनजी निकम सर, सर्व सन्माननीय अतिथी दीप प्रज्वलन करत आहेत त्यांच्या समवेत. प्रभू आमच्या

नमस्कार। आजच्या या एकलव्य क्रीडा संकुल आणि मुंजी जेठा महाविद्यालयाचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेकरिता मंचावर उपस्थित आजच्या या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आदरणीय डॉक्टर प्रवीणचंद्र जंगले सर, त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचे जे बीजभाषण या कार्यशाळेचे उपयुक्त बीजभाषण त्यांचं होणार आहे असे आपले मार्गदर्शक बी एड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य केसी व्यवस्थापन मंडळाचे माननीय सदस्य शालेय शिक्षण विभागाचे समन्वयक आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोकजी राणे सर, त्या ठिकाणी उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय प्रतिनिधी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू श्री किशोरजी चौधरी सर, त्याचप्रमाणे आजचे आपल्या पहिल्या सत्राचे प्रमुख वक्ते जे आपल्याला शासकीय क्रीडा स्पर्धांबाबत योजना आणि नोंदणी माहिती देणार आहेत पुढच्या सत्रात ते क्रीडा अधिकारी निकम सर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदर

0: buoyancy di sis punca. Okay, dynamic principle adanya Sushma Panchi madam. Tes permane manabhavan kendrache sanchalak chimitra sir Deshmukh sir ek sarvanchan ya thikani swagat karto. Ajja prastavika madhe thodkyat aajcha ki karyashala kelyacha uddesh काय या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या एसई सोसायटीतील सर्व शाखांचे क्रीडा संचालक क्रीडा शिक्षक आणि क्रीडा विभागात काम करणारे प्राध्यापक शिक्षक तसेच एकलव्य क्रीडा संकुलातील सर्व विभागाचे प्रशिक्षक आणि आमच्या बपूहोले बीपीएड महाविद्यालयाचे बीपीएड द्वितीय वर्ष
1: द्वितीय वर्षाचे यूट्यूब और यूट्यूब म्युझिक ॲप एक साथ मिळतात
0: आमच्या या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याला कसा उपयोग होईल याकरता त्यांचा आग्रह होता आणि आहेच प्रयत्न करत होतो. परंतु आता त्या दृष्टीने आपल्याला एक त्या दृष्टिकोनातून आपण हे पाऊल टाकलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील दशक हे सर्व क्रीडामय वातावरणाचं आहे. 2030 कॉमनवेल्थ आपल्याला मिळालेलं आहे. गुजरात मध्ये वीर सावरकर स्टेडियम जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे त्या ठिकाणी या स्पर्धा उभारल्या आणि त्याच आयोजन भव्यदिव्य होणारच आहे, त्यात शंकाच नाही. त्या आयोजनामध्ये आपण 2036 ऑलिम्पिकची सुद्धा मागणी केलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला मिळणार. म्हणजे 2030 ते 36 हे

चालदोडदो आणि आताची वर्ष अशी जवळजवळ 9 ते 10 वर्ष खेळूंकरता सुवर्ण काळ असं मानल्या जाईल. त्यात जर आपण आतापासूनच तयारी केली तर आपल्या संस्थेतील कोणत्याही शाखेचा एक तरी विद्यार्थी आपण नाही ऑलिम्पिक म्हणून कॉमनवेल्थच्या ट्रायल साठी जरी पात्र ठरणार तरी आपलं या सगळ्या दादांनी केलेल्या उभारलेल्या सर्व संकुलातील त्या सुविधा आहेत त्याचं कुठेतरी चीज झालं असं वाटेल आणि ते निश्चित आपण करू. आपल्याकडे तसे विद्यार्थी आहेत शूटिंग स्क्वॅश बॅडमिंटन स्विमिंग या प्रकारामध्ये आपले खेळाडू खूप वर्चस्तरावर. आता स्क्वॅशला 18 पदक आपल्याला मिळाले, शूटिंग मध्ये सुद्धा आपल्याला पदक मिळाले. परंतु त्यामध्ये दुर्दैव असं आहे, दुर्दैव म्हटल्यापेक्षा दुर्दैव नाही पण ते काहीतरी कमीचा भाग आहे, त्यामध्ये आपल्या संस्थेतील शाखातील विद्यार्थी खूप कमी आहेत. ते इतर शाळांमध्ये किंवा इतर याच्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी पण आपले एकलव्य अकॅडमीचे विद्यार्थी. परंतु त्याचं क्रेडिट शालेय स्तरावर जेव्हा स्पर्धा होतात आणि शालेय स्तरावर जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळतो त्याचं डायरेक्ट क्रेडिट त्या संस्थेला किंवा त्या शाळेला जात. असोसिएशनच्या जर खेळल्या तर त्याचं क्रेडिट आपल्याला संकुलाला मिळेल. म्हणून त्यासाठी आपल्या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थी यामध्ये कसा सहभागी होईल त्यासाठी आपण 29 ऑगस्ट पासून राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आपण हा एकलव्य क्रीडा प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ करतोय. तत्पूर्वी आपण प्राथमिक तयारी शिक्षकांना करायची आपल्या संस्थेमध्ये आणि याकरता आपण आधीच सर्व नौकेदाकर यांना एक पत्र दिले. परत हा आजचा कार्यक्रम झाला, आजची उद्बोधन वर्ग झाल्यानंतर लगेचच आपण 13 तारखेपासून पुढील करायला लागणार आहोत, कारण आपल्याला सगळं ट्रायल्स घ्यायचे आहे. तर ह्या आणि या वर्गामध्ये काय होतील दोन्ही सत्रामध्ये, पहिल्या सत्रामध्ये निकम सर आपल्याला सर्व सांगतील, त्यानंतर दुपार सत्रात डॉक्टर आपलं ते महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष जळगाव जिल्हा शहरातील जिल्ह्यातील नामवंत राज्य क्रीडा संघटनांचे आहेत आणि जळगाव जिल्हा क्रीडा महासंघाचे ते उपाध्यक्ष आहेत राजेश जाधव सर यांचं सुद्धा मार्गदर्शन दुपार सत्रात होईल. ह्या स्कीम्स बाबत आपल्याला कसं करायचं त्याचं मार्गदर्शन मी दुपार सत्रात त्यांना देणार आहे आणि त्यानंतर 5 वाजता आपल्या संस्थेचे अध्यक्ष दादा हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांची विचार असणार आहेत की या स्कीम मधून काय आपण देणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला सर्व सज्ज राहायचं आहे. एकलव्य क्रीडा संकुल सर्व इथली बसली मंडळी एकलव्य क्रीडा संकुलांच्या सुविधावर जाणताच आहात की नवीन सांगण्याचा या ठिकाणी काही हे नाही, सर्वांनी आपण पाहिलेलं आहे. फक्त या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की प्रत्येक खेळाडू प्रत्येक एकलव्य क्रीडा संकुलातील घटक प्रशिक्षक शाळेतील शिक्षकांशी यांचे समन्वय साधून आपण हे क्रीडा प्रशिक्षण किंवा क्रीडा कसं पुढे नेऊ त्यामध्ये कुठल्याही सध्या तरी दादांनी सांगितले की आर्थिक भार देऊ नका, आधी तुम्ही मुलांना द्या नंतर आपण बघू. म्हणून आपण कुठलंही सध्या शाळेला किंवा कॉलेजला आर्थिक भार न देता एकलव्य क्रीडा संकुलामार्फत हे प्रशिक्षण योजना डिसेंबरपर्यंत चालू ठेवणार आहोत. सर आताच मला आयमार कॉलेजचं पत्र आलं होतं आणि त्यांना सी सी स्पोर्ट्स आदरणीय राणे सरांना माहिती आहे नवीन NEP नुसार प्रत्येक महाविद्यालयाला सर्टिफिकेट कोर्स आहे आणि तो कंपल्सरी आहे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला. MJ कॉलेजचे 1800 विद्यार्थी आहेत सर, त्या 1800 विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी शिकवायचं आहे आणि हेच आता स्कूलला सुद्धा येत आहे. IMRचे सुद्धा 1200 विद्यार्थी आहेत. ह्या सर्वांना स्लॉट द्यायचा आहे आपल्याला आणि यांना आपल्या या मुख्य प्रवाहात प्रशिक्षणाचे आणायचे आहेत. आमचे एकलव्य क्रीडा संकुलाचे तज्ञ प्रशिक्षक आहेत, अनुभवी प्रशिक्षक आहेत, गेल्या 8 ते 10 वर्षापासून कार्यरत आहेत, त्यांना सुद्धा चांगले खेळाडू घडवण्याची या ठिकाणी संधी मिळेल. क्रीडा शिक्षकांना क्रीडा प्रशिक्षकांना सुद्धा एक चांगलं काम करण्याची संधी मिळेल, कारण शाळेला जे क्रीडा शिक्षक आहेत शाळेची संख्या आहे.